0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: FM रेनबो 107.1 MHz. आणि आपण या आपल्या वंदन कार्यक्रमात विविध गोष्टींबद्दल बोलत असतो, तर या निमित्ताने परिक्रमा, आजपासून थोडासा आपण वेगवेगळ्या ज्या परिक्रमा आहेत त्यांच्याबद्दल बोलावं असं खूप मनात आहे. आता परिक्रमा म्हटल्यानंतर आपल्याला नर्मदा परिक्रमा ही सगळ्यात पहिले आठवते, पण नर्मदा परिक्रमेबद्दल मी बोलणार नाही आहे. आपल्याकडे परिक्रमा म्हणताना नदीची परिक्रमा होते, पर्वतांची परिक्रमा होते, वेगवेगळ्या स्थानांची परिक्रमा होते. तर आपण कार्यक्रमामध्ये एक एक अशी परिक्रमा बघत जाऊ. आज ज्या परिक्रमेबद्दल मी बोलणार आहे, पंचक्रोशी परिक्रमा. पंचक्रोशी परिक्रमा, पंचक्रोशी 5 कोस. 5 कोस म्हणजे साधारण 15 ते 16 किलोमीटर किंवा 5 मैलांचा जो काही परिसर आहे. तर विविध तीर्थक्षेत्रांच्या भोवती असलेल्या विशिष्ट परिसराची तुम्ही जेव्हा पायी प्रदक्षिणा करता तेव्हा ती असते पंचक्रोशी परिक्रमा. आणि त्यातली सगळ्यात लोकप्रिय जी आहे ती आहे वाराणसीमधली काशीतली पंचक्रोशी यात्रा. आता ही संपूर्ण जी परिक्रमा आहे 5 दिवसामध्ये ती पूर्ण केली जाते आणि तिची सुरुवात होते मणिकर्णिका घाट जो आहे वाराणसीतला अत्यंत लोकप्रिय, तर तिथून ती सुरुवात होते. मग कर्दमेश्वर, भीमचंडी, रामेश्वर, शिवपूर आणि कपिलधारा ही प्रमुख मंदिरं आहेत काशीतली, त्यांना 5 दिवसात भेट द्यायची. ही आहे पंचक्रोशी यात्रा, काशीची पंचक्रोशी यात्रा. आणि आपल्याला खरंच कल्पना नसते, पण त्या परिसरात राहणारी बरीच सारी मंडळी, त्याच परिसरात राहायला हवं असा काही निकष नाही आहे, पण ज्यांना या परिक्रमेबद्दल माहिती आहे अशी अनेक मंडळी आपल्याला दिसतात. आणि ती पूर्णपणे त्यांच्या त्यांच्यातच असतात, हां, म्हणजे त्यांचं आजूबाजूच्या मंडळींकडे लक्षही नसतं. तर ही एक अत्यंत सुप्रसिद्ध आहे पंचक्रोशी यात्रा. आणि दुसरी जी पंचक्रोशी यात्रा आहे ती उज्जैनची आहे. तिथं वैशाख महिन्यामध्ये यात्रा रुद्रसागर, म्हणजे तिथून ती सुरू होते आणि मग पिंगलेश्वर, कायवा, रोहिणेश्वर, बिलेश्वर, दुर्धेश्वर आणि नीलकंठेश्वर 5 प्रमुख शंकराची मंदिरं आहेत. तर त्या मंदिरांना त्याच्यात भेट दिली जाते आणि ती पंचक्रोशी यात्रा पूर्ण केली जाते. 5 तर ह्या 5 आकड्याला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे

ह्या यात्रा परिक्रमा या केल्या जातात. अशाच काही अत्यंत नामांकित परिक्रमा ज्या आहेत आपल्याकडे भारतीय संस्कृतीमधल्या, त्यांच्याबद्दल आपण हळूहळू एकेका कार्यक्रमामध्ये बोलत जाऊ. आज या दोन परिक्रमांबद्दल आपण बोललो. निमित्त आहे कार्यक्रम वंदनचं, जो आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबोवर.

0: शंकर महादेवन यांचा स्वर आणि समर्थ रामदासांचे शब्द एफ एम रेनबोवर 107.1 MHz नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका शब्दाकडे. आपल्या मागच्या काही कार्यक्रमांमधनं आपण जे विशेष करून देवादिकांशी जोडलेले शब्द आहेत जे आपण सहज उच्चारतो पण त्यांचा मूळ अर्थ आपल्याला माहीत नसतो, जसं की आपण बजरंग या शब्दाचा अर्थ जाणून घेतला होता. आजचा शब्द आहे चांगभलं. आपला आजचा दिवस रविवार, रविवार ज्योतिबाचा वार, मग खंडोबाचाही वार, खंडोबा ज्योतिबा या आपल्या दैवतांसाठी तिथं जो जयघोष होतो त्या जयघोषामध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, खंडोबाच्या नावानं चांगभलं. चांगभलं शब्दात तसं लगेच आपल्याला लक्षात यावं अशाच गोष्टी दडलेल्या आहेत. सगळ्यांचं कल्याण होवो, सगळ्यांचं चांगलं होवो, सगळ्यांचं भलं होवो, चांगभलं. हा शब्द ज्यावेळेला दर्शनावेळी जातो आपण आणि यात्रेमध्ये, ही एक गोष्ट खूप छान असते या समूहाची, म्हणजे मध्यंतरी अयोध्येच्या आपल्या राम मंदिराला भेट दिली तर त्या मंदिराचा जो संपूर्ण मार्ग आहे मूळ आपल्या दैवतापर्यंत आपल्याला नेणारा, तर त्या पूर्ण मार्गावर सुद्धा असा जो जय श्रीरामचा जयघोष होत असतो. बरं, नुसता जय श्रीराम नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातनं आलेले भाविक जे असतात ते आपापला त्यांचा जयघोष तयार करत असतात, त्या घोषणा तयार करत असतात आणि त्या ऐकणंसुद्धा खूप गोड मस्त वाटतं. तर तसाच तुम्ही जर ज्योतिबाला गेलात, आज रविवार आहे, भरपूर गर्दी असते ज्योतिबाला, तर तिथंसुद्धा असाच मस्त ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. ते चांगभलं, चांगभलं शब्दाचा अर्थ अर्थातच सगळ्यांचं चांगलं होऊन दे, सगळ्यांचं भलं होऊन दे. किती गोड शब्द आहे नाही का? गाणंही ऐकूया तसंच.
1: भैरवनाथाच्या नावानं

आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका बोधकथेकडे. एक अत्यंत सज्जन असे गृहस्थ गावात राहत होते आणि निस्संग होते. त्यांना कुठल्याच गोष्टीवरती आस नाही, कुठल्याच गोष्टीची आसक्ती नाही, अशी त्यांची ख्याती होती. तर एके दिवशी या गृहस्थांना परीस लाभला. परीस अर्थात लोखंडाचं सोनं करणारी गोष्ट. आणि त्याच्यानंतर ही गोष्ट सगळीकडे झाली, सगळ्या गावभर झाली. बाजूच्याच घरामध्ये एक गृहस्थ राहत होते ज्यांना ह्या व्यक्तीचा, या सज्जन गृहस्थाचा फार राग होता. उगाचच ते तरातरा तिकडे गेले आणि म्हणाले की तुम्ही तर विरक्त आहात, तुम्ही तर निस्संग आहात, तर तुम्हाला काय गरज आहे त्या परीसाची? तुम्ही परीस बाळगणंच चुकीची गोष्ट आहे. तर त्यावेळेला ते गृहस्थ म्हणालेत की तुम्हाला कुणी सांगितलं? तर म्हणे नाही, मला कळलं की तुम्हाला परीस लाभलेला आहे. बरं, मग कुठे आहे तो परीस? तर ते गृहस्थ म्हणालेत की मी फेकून दिला तो. म्हणे वेडे आहात का तुम्ही, फेकून दिलात? म्हणे हां, काय कामाचा तो आणि किती कशाला वापरायचा, काय गरज काय आहे? आपल्याला जे काही दोन वेळेला पोटापाण्याला मिळत आहे ते उत्तम मिळत आहे, तर म्हणून फेकून दिला. कुठे फेकला? तर नदीमध्ये फेकला. ते गृहस्थ ताबडतोब नदीमध्ये गेले, नदीच्या इथं गेले. नदीमध्ये त्यांनी अनेक बुचकळ्या मारल्या आणि ते बघायला लागले की कुठंतरी मिळतो आहे का आपल्याला तो परीस, तो काही मिळेना. आणि मग ते त्या गृहस्थांवर वैतागले, म्हणाले की तुम्हाला काही कळतं का, तुमच्या हातात परीस आला होता आणि तुम्ही तो फेकून दिलात? ते म्हणालेत की ठीक आहे, बघूया, चला आपण जाऊया. आणि त्यांनी बुचकळ्या मारल्या पाण्यामध्ये आणि बुचकळ्या मारल्यानंतर त्यांनी हातामध्ये त्यांच्या काही म्हणजे दगड आलेत, काही गोष्टी आल्यात आणि त्यांनी त्या गृहस्थांसमोर धरल्या. म्हणाले ह्याच्यातला एक परीस आहे, तुमचा तुम्ही निवडून घ्या आणि बाकीचं सगळं फेकून द्या. ते गृहस्थ चकित झाले. गृहस्थ म्हणालेत की अहो, असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही कसं ओळखलं हा परीस आहे? म्हणे मी, माझ्याकडे होता ना तो, मी ओळखला त्याला परीसाला. आणि आता त्या गृहस्थांना वाटलं की ह्या व्यक्तीची आपण परीक्षा घ्यावी. मग त्यांनी सांगितलं की नाही, मी काही ओळखू शकत नाही, तुम्हीच मला परीस दाखवा. आणि त्या गृहस्थाने तो परीस काढला आणि त्या गृहस्थांना दाखवला, बघा हा आहे परीस. ते म्हणाले बरं झालं, आता मला कळलं की असा काही परीस असतो वगैरे वगैरे. त्या सज्जन गृहस्थाने विचारलं, झालं तुमचं बघून झालं का? म्हणे हो झालं. दुसऱ्या क्षणाला त्यांनी पुन्हा तो नदीमध्ये दूरवर भिरकावून दिला आणि मात्र हा शेजारी त्यांचा डोक्याला हात लावून बसला. म्हणे काय, अहो तुम्ही वेडे आहात का, परीस होता तो परीस, कित्येक जणांचं त्याच्यामुळे भलं होऊ शकलं असतं. त्याच्यावरती ह्या निस्संग गृहस्थाचं म्हणणं होतं, भलं तर झालं असतं त्याचं, त्यामुळे अनेकांना सोनं घबाड लाभलं असतं, पण त्याच्या पलीकडे आता आज जसं तुम्ही त्या हावेने किंवा तुम्ही त्या गोष्टीच्या वरच्या मोहापायी जसं माझ्याशी भांडायला आला, आपल्या आसपासच्या कित्येक लोकांमध्येही अशी भांडणं सुरू झाली असती की तो परीस मला हवा, मला हवा. आणि त्यातनं कष्ट करणं हे मंडळी विसरून गेली होती, त्यामुळे मी तो दिला फेकून. आता मात्र मग त्या गृहस्थाला खात्री पटली की आपण ह्या व्यक्तीच्या निस्संगपणाबद्दल, निस्पृहपणाबद्दल, त्याला खरंच कुठल्या गोष्टीची आस नाही ह्याच्याबद्दल शंका घेत होतो, ती शंका फिटली. दोघांनाही म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी कळायच्या होत्या त्या गृहस्थांना, त्या कळल्या आणि दोघंही पुन्हा घराकडे मार्गस्थ झाले, अशी ही छोटीशी कथा सांगितली जाते. मंडळी, खरंच ज्यांना जे निस्संग असतात, ज्यांना खरंच कुठल्याच गोष्टीवर मोह नाही, आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये आपण पाहतो की अशा पद्धतीने स्वतःला निस्संग म्हणवणारी, सज्जन म्हणवणारी मंडळी समोरच्या व्यक्तीकडे कितीतरी गोष्टींची मागणी करत असते, कितीतरी गोष्टी त्यांच्याकडनं उकळत असते. तर खरा निस्संग माणूस हा असा असतो की ज्याला परीस जरी हातात आला तरी तो नदीमध्ये फेकून देणारा. तर त्यामुळे आपल्या आसपास असं कोणी कुणाच्या आहारी जात असेल तर त्यांना मला असं वाटतं निस्संग माणसाच्या, खऱ्या निस्संग माणसाच्या कृतीची ही कथा सांगणं गरजेचं आहे. आपल्याला मतितार्थ नक्कीच कळला असेल मी कशाबद्दल बोलते त्याबद्दल. आता मात्र वेळ झाली आहे वंदन कार्यक्रमापुरतं इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया रेनबो फंडेमध्ये याच वाहिनीवर, FM रेनबोवर.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man mod kaam, itno aaram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबो 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

मालती पांडे यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं FM रेनबोवर. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 82%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश मुख्यतः निरभ्र राहील. अपेक्षित कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना, सोमालिया समुद्रकिनारी भाग, दक्षिण पश्चिम अरबी समुद्री भाग इथं वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरलम, कर्नाटक समुद्रकिनारी भाग, लक्षद्वीप आणि मालदीव भागामध्ये वाऱ्यांचा ताशी वेग हा 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 60 किलोमीटर ताशीपर्यंत होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये समुद्रकिनारी भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज आजच्या दिवसासाठी असा, आकाश अंशतः ढगाळ राहील. तर हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा 107.1 MHz.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
2: FM रेनबो 107.1 MHz. आणि पहिली दोन गाणी ऐकल्यानंतर आपल्या श्रोत्यांनी लगेच अंदाज बांधला की गाव हा विषय आहे का? तर नाही. आजचा विषय गाव हा नाही आहे. पण उन्हाळा आणि उन्हाळी सुट्टी म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक आठवणी अशा मस्त रुंजी घालायला लागतात आपल्या बालपणीच्या, ज्या काळामध्ये गावी जाऊन आपण खूप मस्ती धमाल केलेली असते. आणि त्या धमाल मस्तीमधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग तो म्हणजे आपली खवय्येगिरी असतो. आणि ती खवय्येगिरीसुद्धा म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे मी वळणारच नाही आहे. आपला जो रानमेवा आहे किंवा आपण खाणारी जी फळं फळावळं आहेत, जी आज आत्ता आपल्याला शहरात राहत असताना अत्यंत महाग किमतीला जाऊन विकत आणावी लागतात, ती कोणे एकेकाळी आपण स्वतः झाडावरनं पाडून वगैरे ती खाल्लेली असतात. तर त्याच सगळ्या मिट्ट गोड आंबट तिखट सगळ्या चवींना उजाळा देणार आहोत आपण आज रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात. बरं, यात फळांचा राजा, त्याला आपण हॉल ऑफ द फेममध्ये असं उंचावर नेऊन त्या मस्तपैकी बसवूया, कारण त्याच्याबद्दल आतापर्यंत कार्यक्रमांमधनं खूप बोललं गेलेलं आहे. आणि तो आंबा आणि त्या आंब्याच्या किमती आणि मग त्याच्याबद्दल असलेलं ते स्टेटस सिम्बॉल आणि मग तो परदेशात वगैरे जातो. हा बाबा, मस्त, छान, ग्रेट, आंबा महान आहे, मस्त आहे, फळांचा राजा आहे. पण म्हणून या काळात मिळणाऱ्या बाकीच्या आपल्या सगळ्या फळमंडळींचं महत्त्व कमी होत नाही आणि म्हणूनच त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे. माझ्याकडे तर यादी तयारच आहे, तुमच्याकडे ती तयार होणारच आहे. पण तुमच्या प्रांतात अगदी वेगळं ठरलेल्या आपल्याला आपली जी चाकोरीबद्ध फळं असतात त्याच्या पलीकडे वेगळं काही तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये तुम्ही खाल्लं आहे का, तर ते आम्हाला कळवा. मात्र ते वेगळं हवं. आपल्या ठरलेल्या लिस्ट मधली जी नावं आहेत, जी साधारणपणे महाराष्ट्राच्या सगळ्याच गावांमध्ये खाल्ली जातात, त्या फळांपेक्षा थोडी वेगळी फळं येऊ द्या आमच्यापर्यंत. आमचे नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, 865 766 1071, 8657661071 हा आपला व्हॉट्सॲप नंबरही माहिती आहे. आपण ऐकत आहात FM रेनबो 107.1 MHz.

आपल्याकडे आसपास बरीचशी पाश्चिमात्य धाटणीची झाडं लावण्याकडे कल दिसून येतो. त्याच्यासाठी ती शोभेची आहेत, ती छान दिसतात. पण अस्सल भारतीय असं म्हणू शकतो असं चिंचेचं झाड, इमली हिंदी, संस्कृत नाव तिंतिणी, वनस्पती शास्त्रीय नाव टॅमॅरिडस इंडिका. आपल्या भारतामध्ये असा एकही प्रांत नसेल ना की जिथं

उगवत नाही. तर ह्या चिंचा खाण्याचा एक जो काही कार्यक्रम असायचा, म्हणजे आपले दात नंतर शिवशिवायला लागतात त्या आंबटपणामुळे, पण तरीसुद्धा तो मोह न आवरणं, त्या चिंचेवर मस्तपैकी मीठ भुरभुरवणं, बरं हा उपयोग तर होतोच, म्हणजे चिंच खाणं वगैरे हा सगळा भाग तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर त्या चिंचोका ज्या मिळायच्या त्याचासुद्धा गमतीसाठी वापर आपण लहानपणी इतका करायचो. मला चांगलं आठवतंय की त्या चिंचोकाशा घासल्या कुठल्याही पार्श्वभागावरती वगैरे आणि कुठल्याही भिंतीवर वगैरे, त्या चांगल्या गरम होतात आणि एखाद्याचं लक्ष नसताना त्याला पटकन जाऊन ती चिंचोका चिकटवल्यानंतर इतकासा चटका बसायचा आणि मग तो किंचा आला की आपण हा हा हा हा काय ना, लहान वयात कुठल्याही गोष्टीने आपलं एंटरटेनमेंट मनोरंजन होताना दिसायचं. तर अतिशय दीर्घायुषी असं हे चिंचेचं झाड 60 ते 100 वर्ष ते टिकतं आणि शेतकरी मंडळी आपल्याला चिंचेची झाडं तोडताना दिसत नाहीत, कारण की एकतर म्हणजे चिंचेचं फळ उत्पन्न देतच, ते दीर्घकाळ टिकतं आणि आर्थिक उत्पन्न देतं शेतकऱ्याला. त्यामुळे अशी एक म्हण होती पूर्वी की ज्याचे दारी चिंचेचं झाड तो सावकार, असं म्हटलं जायचं. तर असं हे चिंचेच्या आठवणी तर भरपूर साऱ्या तुमच्या सगळ्यांच्या असतीलच. आता बाकीच्या फळांकडे हळूहळू वळायचं आहे आपल्याला, पण हे गाणं खास आहे. मला हे गाणं स्वतःला फार आवडतं, तुम्हाला तर 100% आवडत असेलच. जशास तसे चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
2: FM रेनबो 107.1 MHz. आणि मंडळी, आज जरा वेगळी, म्हणजे आता जांभळं, करवंद ही सगळी फळं आपल्याकडे बऱ्यापैकी सगळ्याच प्रांतांमध्ये मिळतात, पण तुमच्या ठिकाणी खास असं एखादं फळ उन्हाळी सुट्टीत तुम्ही आवर्जून त्याचा आस्वाद घ्यायचा, त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. आपल्याला विनय जोग यांनी पार्ला इथून जांब, ते आजकाल फारसे पाहायला मिळत नाही, त्याच्याबद्दल सांगितलं. निशा लोहार यांनी आपल्याला फळाबद्दल कळवलंय पेटार. छोट्याशा, अगदी म्हणजे छोटंसं असं ते जे फळ असायचं, त्याचे दोन त्या फळाचे भाग पेटीप्रमाणे उघडायचे, त्यामुळे कळपेटार असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. श्रद्धा नानल यांनी ताडगोळ्यांबद्दल सांगितलं आहे. रंजना सदलगे यांनी फणसाचा फोटो पाठवला आहे. उदय कुलकर्णी यांनी करवंद जांभळं, तर ती फार सहज मिळतातच. सीमा पटवर्धन यांनी अटकं, तोरणं आणि जांब याच्याबद्दल कळवलं आहे. जयंत बर्वे यांनी सुद्धा तोरणं किंवा रातांबे आणि तुती या फळांबद्दल कळवलं आहे. रवींद्र कुडाळकर यांनी अंजीर आणि सीताफळ. नितीन रानडे आणि विक्रम आठवले या दोघांनी सुद्धा ज्या फळाबद्दल कळवलं आहे, मी पहिल्यांदा ऐकलं आणि त्यांनी फोटो पाठवल्यामुळे बघायला खूप सोपं झालं. आळू चिक्कूच्या रंगाचं आणि अंजिराच्या आकाराचं फळ आहे आणि खूप वेगळं दिसत आहे. चवीला कसं असेल, म्हणजे मी पण विचार करायला लागले की कशी असेल चव. बरं, निलांबरी कुलकर्णी यांनी म्हटलंय की पिकलेली भोकरं खाण्यामध्ये सगळी छान सुट्टी जायची आणि आता लिंबोण्या वाट्यावर मिळतात ते बघून हसू येतं. पण खरं आहे, म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी जी एक वैविध्य जे होतं ना ह्या रान मेव्याचं, ते आजकाल कमी होताना दिसत आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मागणी तसा पुरवठा. आपण जर त्याच त्याच फळांवर अडकून राहिलो, म्हणजे कदाचित माझ्या या विधानाबद्दल अनेकांचा आक्षेप असेल. आंबा सगळ्यांना आवडतो, मी सुद्धा आंबा फॅन आहे, पण आपल्याकडे उन्हाळा म्हटल्यानंतर आंब्यालाच इतकं हाईप केलं जातं, इतकं त्याच्याबद्दल बोललं खाल्लं जातं, मग त्याचं स्टेटसला फोटो वगैरे ठेवले जातात. पण ही सगळी जी आपली स्थानिक फळं आहेत ती विसरून कसं चालेल, तर त्याच्याबद्दल लिहा, टाका, त्याच्याबद्दल बोला. कारण एक अशी जनरेशन, एक अशी पिढी सुद्धा आहे की त्यांना हे माहीतच नाही की हे फळ आहे, ते खायचं असतं. मग कुणाच्या तरी स्टेटसवर, कुणाच्या तरी बोलण्यातनं ते पाहिल्यानंतर अच्छा हे फळ असतं का, मग कुणीतरी ताई अशा घेऊन बसलेल्या असतील तर आपण एक चला ट्राय तर करूया म्हणून विकत तरी घेऊ शकतो. ही फळं टिकवणं, त्यांचं वैविध्य टिकवणं पूर्णतः आपल्या हातात. बरं, या मध्ये म्हणजे उन्हाळी सगळ्या ह्या आपल्या रानमेव्यामध्ये सगळ्यात फेमस आपलं आवडतं करवंद. तुम्ही तो खेळ खेळलाय का, कोंबडा कोंबडी की पिल्लू? अत्यंत म्हणजे ज्याला काहीही लॉजिक नसलेला गेम आहे, पण खेळताना खूप मजा यायची. तुम्ही ते करवंद चाखल्यानंतर ते लाल आहे का, थोडंसं पांढरट आहे का आकार त्याचा, त्याच्यावरनं कोंबडा कोंबडी की पिल्लू हा खेळ खेळण्यात त्या पिढीने कितीतरी उन्हाळ्याच्या दुपार सार्थकी लावलेल्या आहेत. तर गाणं ऐकूया आपण माणिक वर्मा यांच्या स्वरातलं.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: वा, आज असं ना सकाळ फारच मला काय म्हणतात त्याला, आपण ज्याला डाएट फूड वगैरे सगळी खाणारी जी मंडळी, ज्या पद्धतीचं त्यांना एक आनंद मिळत असतो ना, तसा आनंद उगाचच मिळतोय. आणि सकाळ तरी पौष्टिक आणि छान फळं वगैरे खाण्याचा एक आभास इथे निर्माण झालेला आहे. आणि तुम्ही जी मदत करत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. म्हणजे आत्ता मी आळूबद्दल की फोटो बघून तर खूप छान वाटतंय, कसं लागत असेल. लगेच आपल्याला वसुमती ठोसर यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की हे आळू राखेमध्ये ठेवलं जातं आणि चिकू टाईपच त्याची थोडीशी चव असते. त्यांनी ना कोकणातल्या नीव या फळाबद्दल

सांगितलं जे इथे मिळतच नाही. शरद देऊळगावकर यांनी लिचीबद्दल सांगितलंय, अनिल गावडे यांनी काजूचा बोंडू, पण त्याच्याबरोबर जो चीक असतो त्याची मला फार भीती वाटते, म्हणजे ती अशी लागणं वगैरे. बरं, अविनाश देवेकर यांनी सांगितलंय की रत्नागिरीपासून 7 ते 8 किलोमीटर दूर ते राहतात, तर तिथे करवंदांची जाळी आहे आणि ते स्वतः झाडावरनं तोडून आणून ती करवंद खातात. वा. किशोर पेडणेकर यांनी रतांबाबद्दल सांगितलंय, पण रतांबा खाण्याआधीच त्या चवीने आंबट असं आधी चित्रविचित्र सगळे हातवारे होऊन जातात. के जे कामत यांनी कर्नाटकच्या किनारी भागामध्ये उडुपीजवळ पोस्पनसू नावाचं एक फळ आहे त्याच्याबद्दल सांगितलंय, फणसाची छोटी आवृत्ती असं त्याला म्हणता येईल आणि ते हातानेच उघडता येतं. कच्चं फळ मॅरिनेट करून बरेच दिवस टिकवून या भागामध्ये साईड डिश म्हणून जेवणाबरोबर खाल्लं जातं, हेही त्यांनी सांगितलंय. किती छान. संजय कुलकर्णी यांचा आपल्याला मेसेज आहे आणि त्यांनी असा मी पहिले पटकन वाचलं, आम्ही रोज खजूर खातो आणि मी असं की अरे बापरे, मग मी बघितलं मेसेज आपल्याला आलेला आहे अल खोबर सौदी अरेबियामधून आणि त्यांनी आवर्जून सांगितलंय की आम्ही येमेनचा लंगडा आंबा अक्षय तृतीयाच्या दिवशी रस करून खाल्ला होता. तिथली जी फळं असतील स्थानिक ती आणखीनच वेगळी असतील, नाही का. वसंत खोत यांनी सुद्धा आपल्याला भोकर, करवंद आणि भोकर या दोन फळांबद्दल कळवलेलं आहे. बरीच सारी वेगवेगळी नावं येत आहेत. बरं, करवंद, जांभूळ, चिंच हे तर अगदी सहजच आपल्याकडे खाल्लं जातंच, तर त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही असेल तर आवर्जून कळवा. तुम्हाला माहिती आहे का, हा आपला जो देश आहे भारत देश, त्याला एकेकाळी जंबूद्वीप असं म्हटलं जायचं आणि ते कुणावरनं म्हटलं जायचं, तर या फळाच्यावरनं. कारण भारतभरात या फळाची इतकी झाडं होती की त्यामुळे त्याला जंबूद्वीप असं म्हटलं गेलं. कोणतं फळ?

0: वा
1: एवढी नवीन नावं आज आपल्या कानांवर पडणार आहेत या सगळ्या मंडळींनी आपापल्या प्रांतातली वेगवेगळी फळं ती आपल्याला सांगितली आहेत. ऋग्वेद देशपांडे यांनी रामफळाबद्दल कळवलं आहे. अरुणा घाडी आणि दिलीप कुंटे या दोघांनीही रांजणं या फळाबद्दल कळवलं आहे. अरुणा घाडी म्हणतात की पिवळसर अशी ती असतात छोटीशी आणि आरे कॉलनीत पूर्वी आदिवासी महिला तो वाटा घेऊन वाट्यावरती फळं विकायच्या. आता त्या फारशा कुठे दिसत नाहीत. दिलीप कुंटे यांनी सांगितलं की पांढरा चीक असतो पण छान लागतात ती फळं. शोभा स्वामी यांनी धामण या फळाबद्दल सांगितलेलं आहे. बोरापेक्षा छोटंसं आणि बियांसकट खाता येणारं ते फळ. अनिरुद्ध अभ्यंकर यांनी आगबुक चनिया मनिया बोरांप्रमाणे दिसणारी ती फळं त्याच्याबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. त्याच्यानंतर योगेंद्र भोईनकर यांनी तर ताबडतोब आपल्याला फोटोज पाठवला आहे. मुरुड जंजिरा हा भाग आहे तिथे खवशे हे फळ मिळतं. शेंगदाण्यासारखं असतं आणि त्यांच्या लहानपणी त्यांनी खूप ते खाल्लेलं होतं पण आताच्या पिढीला पण ते कळावं म्हणून मुद्दामून ते आपल्या बच्चे कंपनीला घेऊन गेले होते. हे महत्त्वाचं आहे की पुढच्या पिढीला तुम्ही जर ते चाखायलाच दिलं नाही तर त्यांना कळणार कसं की ते किती छान आणि चवीला वेगळं वगैरे काहीतरी. त्यानंतर रवींद्र खरे यांनी करवंद आणि आळूबद्दल सांगितलं आहे. गणेश फाटक यांनी सांगितलं आहे की बकुळीची फळं येतात आणि लहानपणी झाडावर चढून ती फळं खाल्ल्याचं त्यांना आठवत आहे. सुरेश हिंदूराव यांनी तोरणं आणि अथुरणे बिबोरी त्याच्याबद्दल आपल्याला बिबोटीबद्दल ही रानफळं आहेत त्यांच्याबद्दल कळवलेलं आहे. त्याच्यानंतर बरेच सारे मेसेजेस आपल्याकडे आहेत. विवेक नेवाळकर यांनी सांगितलं आहे की तोरणं कोकणातनं जाळीतनं नामोनिशाण त्याचं झालेलं आहे आणि कोकम उत्पादन पण कमी व्हायला लागलेलं आहे. आपल्याला मल्हार मुजुमदार यांनी आंबट गोड बोरांची आठवण करून दिलेली आहे. कल्याणी मगर मुंगी पैठणहून डोंगरची काळीमाई नारदात करवंदांबद्दल. तर करवंदा जांभळं याच्याबद्दल आपण बरंचसं बोललो आहे. थोडी वेगळी फळं असतील तर नक्की कळवा. अशोक कलंबरकर यांचा परभणीहून मेसेज आहे. गोर टिंबल्या नावाचं एक फळ पूर्वी मिळायचं ते आता मिळत नाही असं त्यांनी दुःखाने आपल्याला कळवलेलं आहे. प्रमोद राऊत यांनी फणसाचा फोटो पाठवलेला आहे. निशिकांत जोशी यांनी बकुळीचं फळ अहमदाबादी बोरासारखं दिसतं आणि तशी चव असते असं कळवलं आहे. ओमकार काटकर यांनी पंढरपूरहून मेसेज करताना गुंजा ज्या आहेत गुंजेचं झाड होतं शाळेसमोर तर त्याच्याबरोबर ते खेळायचे आणि त्यानंतर बऱ्याच काही काही गोष्टी करायचे त्या गुंजांसोबत तर त्याचा फोटोसुद्धा आपल्याला पाठवलेला आहे. विश्वास रिसबुड यांनी राय आवळ्यांची आठवण करून दिली आहे. त्यांच्या घरी दोन्ही ती फळं आहेत फळांची झाडं आहेत जांब आणि राय आवळे. ह्या सगळ्या आठवणींमधनं एक गोष्ट लक्षात येते आहे की ही सगळी फळं आपल्या आता आठवणीत आहेत. कुणीतरी मगाशी असा मेसेज केला होता की किंमत बघून दचकायला होतं. जांभळांची किंमत बघितली आहे तुम्ही आणि जी जांभळं अशी दारात पडायचीत आणि फुकट असायचीत आणि नंतर नंतर की खूप खाल्ली आता बस झालं कंटाळा आला हे झाल्यानंतर त्याच्याकडे ढुंकूनही न बघणारे आपण आता बाजारात जाऊन चांगले 100-100 रुपये वगैरे देऊन ती जांभळं घेऊन येतो घरी. हा बदल नोंदवण्याजोगा. FM रेनबो 107.1 MHz.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

खूप सारे मेसेजेस आहेत, पण जे खूप वेगळी नावं आपल्याला कळवत आहेत त्यांचा आपण उल्लेख पटापट करणार आहोत. माधव वाघ यांनी करटलू फळभाजी आहे तुरट चवीची, तिच्याबद्दल कळवलंय. सुहास सरवटे यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे लाल पांढऱ्या रंगाचे जांब आहेत ते कळवलंय. अजिंक्य खामकर यांनी सांगितलं की तब्येत बरी नव्हती तेव्हा ऑफिसमधला बनारसी मित्र जो आहे त्यांनी 4 बेलफळं आणून दिली आणि ती कशी बनवायची काय करायचं माहीत नव्हतं, त्यानेच सरबत कसं बनवायचं बेलफळांचं ते दाखवलं आणि ते प्यायल्यावर म्हणे आता दर उन्हाळ्यात बेलफळाचं सरबत हे मँडेटरी झालेलं आहे, आवश्यक झालेलं आहे. तर आणि त्यांनी मला सांगितलं तू पण ट्राय कर, तर मी नक्की प्रयत्न करणार आहे. चव काही वेळेला आपल्याला ती सूट व्हायलासुद्धा वेळ लागतो थोडासा, नाही का. प्रिया नेर्लेकर यांनी खिरण्या या फळाबद्दल सांगितलं आहे, पिवळ्या लिंबोण्यांसारखं मोठ्या आकाराचं फळ. प्रबोध कुटुंबे यांचा आपल्याला मेसेज आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्याला बऱ्याच साऱ्या

गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पिवळा रानमे पिवळी रानमेव्याची फळं त्याच्याबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच साऱ्या म्हणजे विलायती चिंचेचा उल्लेखही अनेकांनी केला आहे. अपर्णा पटवर्धन यांनीसुद्धा ते आपल्याला कळवलेलं आहे. आपल्याला श्रीकांत देसाई यांचा मेसेज आहे. त्यांनी हेलू अशा पद्धतीच्या फळाचा फोटो वगैरे पण आपल्याला पाठवलेला आहे. बऱ्याच जणांनी जनरल फळं कळवलेली आहेत. आपण उन्हाळी रानमेव्याबद्दल बोलत आहोत. पूनम सोयीतकर यांनीसुद्धा धामणांबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. श्रीपाद जोशी यांनी आवळ गोड कमी आंबट जास्त असं म्हणजे उल्लेख केलेला आहे. आवळमधला अळ थोडा लांबवायचा बरं असंही त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. गोपाल मेडेकर यांनी कवठांबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर बरेच सारे मेसेजेस आहेत. सुमेधा बर्वे यांनी आळूबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. विनायक गोडसे यांनी बिब्याचं फळ बिबोटे काजूप्रमाणे बोंड नंतर कचरा नावाचं फळ मोहट्याची भाजी करतात असं आपल्याला कळवलेलं आहे. विणा नाडकर्णी यांनी आपल्याला राय आवळ्यांबद्दल सांगितलेलं आहे. लाल छोटी पिटकुळ आणि वटंब त्याची आमसुलं बनवतात तर तेही आपल्याला कळवलेलं आहे. हे सगळे मेसेजेस वाचायची खूप इच्छा आहे पण नेहमीप्रमाणेच वेळेचा अभाव. पण जास्तीत जास्त अनोखी फळं आजच्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करण्यामागचं कारण असं की वसई विरार भागातनं आमच्या इथं बऱ्याच साऱ्या अशा महिला येतात. ती फळं घेऊन त्या बसलेल्या असतात आणि तुम्ही जर त्यांना विचारलं ना, रानभाज्याही असतात काही वेळेला त्यांच्याकडे, तर त्यांना विचारल्यावरती ते सांगतात की हे फळ काय आहे किंवा भाजी कशी बनवायची हेही सांगतात. तर आपण थोडंसं तोंड उघडूया आणि आपले जी ठरलेली टिपिकल उन्हाळी फळं आहेत म्हणजे आंबा फणस हे तर सगळं आहेच, त्याच्या पलीकडे जात ह्या अशा आपल्या स्थानिक फळांचा आस्वाद घेऊया, पुढच्या पिढींना चाखायला लावूया, जेणेकरून हे सगळं जे काही हा खजिना आहे आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला तो जपूया आणि वाढवूया. पुढच्या पिढीला आवडणारच नाही हे आधीच काही जणांनी गृहीत धरलेलं असतं आणि मग 30-30 फळं आपल्या घरांमध्ये येत राहतात. तर थोडंसं चाखून बघूया, आवडलं उत्तम, नाही आवडलं ठीक आहे, पण आवडलं तर पुन्हा पुन्हा ती घरात येत राहतील, मागणी वाढत राहील, ती फळं पुन्हा तशीच आपल्या आसपास जिवंत राहतील. या काळजीसह आणि असे छान मस्त तुम्हाला फळांची मेजवानी रानमेव्याची मेजवानी मिळत राहो या शुभेच्छांसह रश्मी वारंग थांबते आहे रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात. माझ्याकडे जवळपास आत्ता समोर 80 मेसेजेस आहेत. मला पूर्ण कल्पना आहे की त्यातही काही अशी अनोखी फळं दडलेली असतील, बट क्या करे, घड्याळदादा म्हणतायत की बस आता, तर त्याच्यामुळे थांबतोय आपण. लगेचच भेटणार आहोत उत्तरार्धात याच वाहिनीवर FM रेनबोवर.

पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबो 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. आणि नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत आजचे पद्म मानकरी यांच्याकडे. आजच्या पद्म मानकरी आहेत डॉक्टर एस जी सुशीला अम्मा. कर्नाटक

या भागामध्ये प्रसिद्ध समाजसेविका म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि सामाजिक कार्यक्षेत्रातल्या त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी महिलांचं सक्षमीकरण, बालकल्याण, शिक्षण आणि आदिवासी विकास या क्षेत्रामध्ये अनेक दशकांपासून कार्य केलेलं आहे आणि त्यांची स्वतःची सुमंगली सेवा आश्रम ही संस्था आहे, 1975 त्यांनी ती सुरू केली होती. डॉक्टर सुशीला अम्मा यांचा जन्म कर्नाटकमधल्या बेंगळुरू इथे झाला आणि शालेय जीवनामध्ये एक असा किस्सा घडला की ज्याच्यातनं त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. इयत्ता 9वीमध्ये त्या होत्या तेव्हा त्यांच्या मुख्याध्यापकांनी ओल्ड स्टुडंट फंड त्यातनं उपलब्ध झालेली पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना वाटली. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की माजी विद्यार्थ्यांनी ती पुस्तकं दिल्यामुळे सध्याचे जे विद्यार्थी आहेत जे स्वतःच्या पैशाने पुस्तकं खरेदी करू शकत नाहीत त्यांचं शिक्षण घेणं किती सुलभ झालेलं आहे. तो प्रसंग, तो क्षण त्यांच्या मनात कायमचा घर करून राहिला आणि त्याच वेळेला त्यांनी ठरवलं की आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण सुद्धा इतर मुलांच्या शिक्षणासाठी आपण मदत केली पाहिजे. हा निर्धार त्यांच्या पुढच्या कार्याचा पाया ठरला. पुढे जाऊन केवळ मुलांना शिक्षणात मदत करणं नाही तर 3 मुलांपासून सुरू झालेला आश्रम ज्याच्यामध्ये अनेक अनाथ मुलांना त्यांनी घर प्राप्त करून दिलं आणि त्यांचं स्वतंत्र आयुष्य उभं करायला मदत केली. त्यातले काही जण आज डॉक्टर झाले आहेत, काही जण वकील झाले आहेत, काही जण चालक आहेत, वाहक आहेत, पण ते सगळेजण आपापल्या कुटुंबामध्ये स्थिर आहेत. या शिक्षणाबरोबर किंवा या निवाऱ्याबरोबरच त्यांनी व्यावहारिक जे कौशल्य आहे त्याच्यावर पण भर दिला. पापड, सांडगे किंवा स्वच्छता उत्पादनं तयार करण्याचं व्यावसायिक प्रशिक्षण त्यांनी अनेकांना देऊन लघु उद्योग निर्माण करायला मदत केली. त्यांची कल्पना अगदी साधी होती की ह्या सगळ्या लोकांनी सन्मानाने उत्पन्न मिळवावं आणि आपल्या कुटुंबाचा आधार बनावा. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करता करता ग्रामीण आणि आदिवासी विकास, आरोग्यसेवा केंद्र उभी करणं, गरिबांसाठी निवास योजना देणं, वृद्ध महिलांची काळजी घेणं, पर्यावरण संवर्धन, मुलींसाठी कन्नड माध्यमाची शाळा सुरू करणं हे सगळं सुशीला अम्मांनी केलं आणि म्हणूनच SG सुशीला अम्मा या ठरलेल्या आहेत पद्मश्री प्राप्त. त्यांना हा मिळालेला पुरस्कार त्यांच्या कामाची पोचपावती देणारा. त्यांच्याबद्दल जाणून घेतलं आपण FM रेनबोवर 107.1 MHz. मंडळी, आता यानंतर एक छानसं गाणं मनीषा जोशी यांच्या स्वरातलं, त्यानंतर 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. 7:20 इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यासाठी पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर.

0: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष

कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: What's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबोवर 107.1 MHz वर रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप

FM रेनबो 107.1 MHz आणि रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण भेटलो आहोत. आपल्या पूर्वार्धामध्ये आज अशा अगणित फळांबद्दल बोललो ज्यांची नावंही कधी कधी ऐकलेली नव्हती. आपल्याला अनेक श्रोत्यांचे मेसेजेस आणि फोन आलेले आहेत की जरी आपला कार्यक्रम संपला असला तरीसुद्धा ह्या एवढ्या सगळ्या मेसेजेसमधनं जर वेगळी काही फळं असतील, काही वेगळी नावं असतील, तर ती कृपया कळवा. तर तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन बरीच सारी नवीन फळं आहेत. मंगला पै यांनी स्टार फ्रूट बिलवलबद्दल सांगितलं आहे. ज्योतिप्रकाश देशपांडे यांनी चारोळी आंबा, अनिल गावडे यांनी किंदळे, खजुरासारखं फळ असतं त्याच्याबद्दल सांगितलं आहे. उर्मिला नितसुरे यांनी डोक्यात माळायची करवंद बिंबलं तर त्याच्याबद्दल कळवलं आहे. नितीन रानडे यांनी बिब्याची बोंडं आणि मोहाची फळं सांगितली आहेत. विजय घाटगे यांनी चारोळी आणि खवट हे कळवलं आहे. गायत्री वैशंपायन यांनी ओवळ दोडा जंगली आवळ्याप्रमाणे फळ असतं त्याबद्दल कळवलं आहे. स्मिता महाजन यांनी हनुमानाच्या हनुवटीच्या आकाराचं हनुमान फळ त्याबद्दल कळवलं आहे. अजित फापाळे यांनी तुतीची फळं, कमलाकांत जाधव यांनी कवठ, राजेंद्र येखे यांनी मावा, गुजरातमधनं येणारं हे फळ आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे. संगीता कवडे यांनी आळवे आवळ्याच्या आकाराचं आंबट चॉकलेटी रंगाचं फळ, किरण कांबळे यांनी धामण, प्रमोद शेंडे यांनी करमळं आणि हनुमान फळ, माधव मराठे यांनी लिंबोट्या, भालचंद्र ठाकूर यांनी कनकेश्वर डोंगर परिसरात मिळणारी बोस्टा आणि बाकाली ही लहानशी फळं, यशश्री प्रभू देशपांडे यांनी जगम आणि हसोळी, विवेक नेवाळकर यांनी आवळधोंडे आणि चाराबोळ, देविका आणि सुकृत यांनी ऐरोण्या आणि गंगा चिंच, दिलीप वाणी यांनी उंबर, स्वरूपा सावंत यांनी सांगितलंय की दादरला काजूचे बोंड मिळतात तर ते मजा येते खायला, सुप्रिया रायकर यांनी पालक फणस जो गोव्यात मिळतो ज्याला लक्ष्मण फळ असं म्हटलं जातं, विनायक धनेश्वर यांनी खुमान नावाच्या फळाचा उल्लेख केलाय जे गोड असतं, दशरथ कदम यांनी कवठ, श्रीप्रकाश वाघ यांनी उंबर फळ आणि लिंबोण्या, शशिकांत ढवळे यांनी आंबोळी नावाचं फळ असतं आंबट गोड त्याचा उल्लेख केलाय, सुरेश जेजूरकर यांनी गोंधन तांबड्या रंगाचं फळ त्याबद्दल सांगितलंय, अरुण यादव यांनी बिब्याची फळं, डॉक्टर संदीप जिचकार आणि विनायक सानप यांनी चारोळ्या, डॉक्टर जितेंद्र देशमुख यांनी नांदेडहून सांगितलंय की करवंद चेरीचं उत्पादन ते करतात आणि त्यातनं एक नवा गोड पदार्थसुद्धा त्यांनी निर्माण केलेला आहे जो तिथल्या लोकल भागामध्ये नांदेडमध्ये लग्नामध्ये वगैरे सुद्धा सर्व्ह केला जातो. मिलिंद भिडे यांनी गोव्यात मिळणारी चूर्ण आणि जगदीश सावंत यांनी आटकी आणि चारबोट ह्याबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. इति फळपुराण समाप्तम. आता मात्र यानंतर आपण असे कोणतेही फळाबद्दल बोलणार नाही आहोत. वेगवेगळे दिनविशेष आहेत आजच्या दिवसाशी जोडलेले, त्यांच्याकडे आपल्याला वळायचं आहे. पण तत्पूर्वी श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं हे खूप गोड गाणं आपल्यासाठी.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ज. आजचा दिवस 17 मे. आजच्या दिवशी दोन खास दिनविशेष आहेत. त्यातला पहिला महत्वाचा दिनविशेष म्हणजे आज आहे जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवस, वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे. हा दिवस माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान जे आहे त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि डिजिटल दरी कमी करण्याच्या उद्देशाने पाळला जातो. 17 मे 1865 आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली आणि या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 1969 हा जागतिक दूरसंचार दिवस साजरा करायला सुरुवात झाली. मग 2006 UN संयुक्त राष्ट्रांनी दूरसंचार दिनासोबतच जागतिक माहिती समाज दिन एकत्र करून हा संपूर्ण दिवस जो आहे जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवस तर तो साजरा करायला सुरुवात केली. या वर्षीची वर्ष 2026 संकल्पना बघा, लक्षात घ्या, डिजिटल लाईफलाईन्स स्ट्रेंथनिंग रेझिलन्स इन कनेक्टेड वर्ल्ड, अर्थात डिजिटल

जगामध्ये आपली लवचिकता, कनेक्शनची लवचिकता किंवा जोडलं राहण्याची लवचिकता मजबूत करणं ही संकल्पना आहे. मग त्यात काय आहे, तर ज्यावेळेला संकटग्रस्त परिस्थिती असते, आपत्कालीन परिस्थिती असते, त्यावेळेला आपल्या डिजिटल पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवायच्या आणि त्यातनं संपर्क प्रस्थापित करायचा यावर भर देण्यात येणार आहे. आपल्या मागच्या वर्षभरामध्ये जागतिक स्तरावर इतक्या सगळ्या घडामोडी होता आहेत, त्या पार्श्वभूमीवर डिजिटल लाईफलाईन ही संकल्पना यावर्षी राबवण्यात येणार आहे. तर हे झालं या दिनविशेषाबद्दल. आणि अजून एक आजचा दिवस महत्त्वपूर्ण 17 मेचा, तो म्हणजे जागतिक उच्च रक्तदाब दिवस. उच्च रक्तदाब, हायपरटेन्शनमुळे होणारे गंभीर आजार, त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा दिवस हा पाळला जातो. आणि वर्ष 2026ची जी संकल्पना आहे जागतिक उच्च रक्तदाब दिनाची, ती आहे एकत्रितपणे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवूया. कंट्रोल युअर ब्लड प्रेशर, लिव्ह लॉंगर असं म्हटलेलं आहे. उच्च रक्तदाब आपण सगळेच जाणतो की सायलेंट किलर म्हटलं जातं त्याला. त्यात अशी लक्षणं कुठलीही दिसत नाहीत, पण त्यामुळे हृदयविकार किंवा स्ट्रोक किंवा किडनीचे आजार होण्याचा धोका असतो. तर त्यामुळे नियमितपणे हा रक्तदाब तपासणं हाच या आजारापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि तुमचा रक्तदाब वाढवणाऱ्या घटना आजूबाजूला घडत असतील तर त्यावर एक उपाय रश्मी आपल्याला नक्कीच सांगू शकते, ते म्हणजे FM रेनबो ऐका. 107.1 MHz ट्यून व्हा आणि हायपरटेन्शनच्या सगळ्या गोष्टी आयुष्यातनं दूर होतील. आणि ह्या गाण्यांसोबत, ह्या सुमधुर आवाजासोबत आणि गप्पांसोबत आपलं आयुष्य सुंदर होईल. त्यामुळे ऐका, ऐकवत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: FM रेनबो 107.1 MHz आणि आपल्या दिनविशेषाकडे वळत असताना आजचा दिवस 17 मे गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा आज आहे वाढदिवस. मुक्ता बर्वे हे नाव समोर आल्यानंतरच इतक्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि नाटकांची आणि मालिकांची यादीच आपल्या डोळ्यांसमोर सरकत असते. अनेक श्रोत्यांनीसुद्धा मुक्ता बर्वे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपणही देऊया FM रेनबोवर.

एफ एम रेनबो 107.1 MHz 7:45 झालेली आहेत, त्यामुळे आता वेळ झाली आहे आपला आवडता कार्यक्रम अज्ञात मुंबईची ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया तिसरा भाग.
1: मुंबईचा शिवपुतळा घडवण्याचं काम मिळतंय की नाही याची संदिग्धता असतानाच्या काळात भाऊंनी ग्वाल्हेरहून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा अश्वारूढ पुतळा घडवण्यासंदर्भात विचारणा झाली होती. शिवपुतळ्याचं काम आपल्या हातातून गेलं असं गृहीत धरून भाऊंनी ग्वाल्हेरचं काम स्वीकारलं. याच वेळेस मुंबईचा शिवपुतळा घडवण्याचं कामही त्यांनाच मिळालं. भाऊंनी दोन्ही पुतळे एकाच वेळी घडवण्याचं आव्हान स्वीकारलं. या दोन विरुद्ध दिशांचे दोन पुतळे घडवण्यासाठी दिल्ली हे काही सोयीचं ठिकाण अर्थातच नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच कल्याणला जाण्याचा निर्णय घेतला. कल्याणला सुसज्ज स्टुडिओ नसला तरी राहतं घर होतं, ओळखीची माणसं होती. गणपतीचा कारखाना असल्यानं अगदी कसबी नसले तरी मूर्तीकामातलं प्राथमिक ज्ञान असलेले कारागीर होते. तिथे पुतळ्याच्या कामासाठी स्टुडिओ उभारण्यासाठी आवश्यक ती मदत मिळवणं दिल्लीच्या तुलनेत अधिक सोपं होतं.
2: भाऊंनी आपला मुक्काम कल्याणला हलवण्याचा निर्णय घेऊन त्यांचे बंधू मोती यांना स्टुडिओ उभारण्याचं काम लगेच सुरू करण्याची विनंती केली आणि ते दिल्लीत आपला मुक्काम आटोपता घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागले. सर्वप्रथम राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपतींच्या पुतळ्यांची प्रत्येकी 2.5 फुटांची मातीची मॉडेल्स तयार करायची होती. त्यावर संबंधितांच्या प्रतिक्रिया घेतल्याशिवाय प्रत्यक्ष पुतळे घडवणं शक्य नव्हतं. दिवस पावसाचे होते. मातीची मॉडेल सुकायला कल्याणपेक्षा दिल्लीच्या हवामानात वेळ कमी लागणार असल्याने भाऊंनी कल्याणला प्रयाण करण्यापूर्वीच दिल्लीतच या दोन्ही पुतळ्यांची मॉडेल्स तयार करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत मातीची मॉडेल्स आकार घेत असतानाच तिकडे कल्याणला भाऊंचे बंधू मोती ह्यांच्या देखरेखीखाली स्टुडिओचं उभारणीचं काम अगदी जोरात सुरू झालं. त्या वर्षीच्या म्हणजेच 1959 गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्टुडिओचं उद्घाटन करण्याचं निश्चित केलं गेलं. भाऊ अधूनमधून कल्याणला येऊन स्टुडिओच्या कामाची प्रगती पाहत होतेच. सूचना करून परत दिल्लीला जात होते. स्टुडिओ आता हळूहळू आकार घेत होता. ठरल्याप्रमाणे त्या वर्षीच्या गणेश चतुर्थीला कल्याणच्या स्टुडिओचं उद्घाटन झालं. दिल्लीला तयार झालेली दोन्ही पुतळ्यांची मॉडेल्स एव्हाना सुकली होती. त्या मॉडेल्सना संबंधितांची पसंती मिळणं आवश्यक होतं. ग्वाल्हेरच्या पुतळ्याची घाई नव्हती पण मुंबईच्या पुतळ्याची असल्याने दिल्लीत तयार झालेल्या महाराजांच्या पुतळ्याचं मॉडेल घेऊन भाऊ मुंबईत परतले.
1: ऑक्टोबर महिना उजाडला होता. दिल्लीहून आणलेलं मॉडेल पुतळा समिती सदस्य आणि मुख्यमंत्र्यांच्या पाहणीसाठी मुंबईतल्या एका सभागृहात ठेवण्यात आलं होतं. शिवपुतळ्याचं मॉडेल मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पाहता क्षणीच पसंत पडलं. पुतळ्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता इतर तपशिलात काही बदल हवे असल्यास भाऊंना सांगण्याची सूचना समिती सदस्यांना देऊन मुख्यमंत्री निघून गेले. आता साक्षात मुख्यमंत्र्यांनाच पुतळ्याचं मॉडेल पसंत पडल्यामुळे समिती सदस्यांना सांगण्यासारखं काही फारसं उरलं नव्हतंच. तरीही त्यांनी काही बदल सुचवले. ते बदल केले तरी मूळ पुतळ्यात फारसा फरक पडणार नसल्यानं भाऊंनी ते बदल करण्याचं मंजूर केलं आणि त्यावर हुकूम प्रत्यक्ष पुतळा घडवण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मंजुरी भाऊंना मिळाली. खरी कसोटी आता लागणार होती. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या

0: संकल्पातून भाऊंना परिपूर्णपणे साकारायचे होते. त्यासाठी प्रथम महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या चरित्राचा आणि त्या काळाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक होतं. मग भाऊंनी ग्रंथातून, पुस्तकातून महाराज समजून घ्यायला सुरुवात केली. बाबासाहेब पुरंदरी लिखित शिवचरित्राचं त्यांनी सखोल वाचन केलं. महाराजांचं आयुष्य अभ्यासणाऱ्या अभ्यासकांशीही भरपूर चर्चा केल्या आणि मग त्या चर्चांमधून महाराज चालत कसे असावेत, बोलत कसे असावेत, प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगाला तोंड देताना त्यांची मनस्थिती कशी असेल, इथपासून ते महाराज कोणत्या पद्धतीचा पोशाख केव्हा वापरत असावेत, ते घोड्यावर स्वार होत की घोडीवर, त्यांची दाढी, मिशी, कल्ले कसे असत, इथपर्यंतचे सारे तपशील भाऊंच्या मनात स्पष्ट होत गेले आणि त्यातून त्यांच्या डोळ्यांसमोर आत्मविश्वासानं भरलेले शूर योद्धे, स्वराज्य निर्माते, धीर गंभीर असे राजे शिवछत्रपती मूर्तिमंत उभे राहिले.
1: मनात तयार झालेल्या प्रतिमेनुसार गतिमान घोड्यावर आरूढ, हातात तलवार धारण केलेले, रणांगणावरचे शत्रूला ललकारणारे महाराज पुतळ्यात साकारायचे असल्यानं नाटक, सिनेमा किंवा मालिकात दाखवतात तशा सोन्या रुपयाच्या अलंकारांना फाटा दिला गेला. नाटक सिनेमा ठीक आहे, पण रणांगणात उतरताना कोणी दागदागिने घालून जात नसतात. त्यात ज्या महाराजांचं निम्म्याहून अधिक आयुष्य रणांगणात शत्रूशी लढण्यात गेलंय, अशा शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर ती शक्यताही नाही असा रास्त विचार त्या मागे होता. पोशाखात त्या काळच्या प्रचलित मोगली पद्धतीनुसार लांब अंगरखा आणि चोळीच्या खणाच्या कापडाची चोळण्याप्रमाणे सैलसरशी सलवार दाखवण्याचं ठरवण्यात आलं. त्याला अनुसरून पायातील जोडे, तुमान, शेला, दुपट्टा हे सारं कसं असावं ह्यासाठी ऐतिहासिक आधार म्युझियम्समध्ये असलेल्या महाराजांची अस्सल चित्र आणि त्यावरची तज्ज्ञांची मतं आणि सूचना विचारात घेऊन पुतळ्यात उतरवण्याचं भाऊंनी ठरवलं. महाराजांच्या हातातील तलवार कशी असावी, देशी धाटणीची की परदेशी पोर्तुगीज धाटणीची यावरही भरपूर संशोधन चर्चा केली गेली. महाराजांचे वंशज असलेल्या सातारकर भोसल्यांच्या देवपूजेत असलेल्या तलवारीचा अभ्यास प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्यात आला. लंडनला असलेल्या भवानी तलवारीच्या उपलब्ध असलेल्या विविध फोटोजचाही अभ्यास करण्यात आला. शेवटी महाराज वापरत असत ती तलवार पोर्तुगीज धाटणीची, सरळ पात्याची आणि दुहेरी धारीची असावी असं निश्चित करण्यात आलं.
0: इतर बारीक सारीक तपशिलावर बारकाईनं विचार झाल्यावर आता भाऊंनी घोड्याच्या प्रतिमेवर विचार केंद्रित केला. पुतळा अश्वारूढ असल्यानं जमिनीवरून पाहणाऱ्याला सर्वात आधी घोडा दिसणार होता, त्यामुळे घोडाही तेवढाच रुबाबदार आणि उत्साहानं फुरफुरणारा साकारणं आवश्यक होतं. मग त्यासाठी घोड्याचा अभ्यास करणंही क्रमप्राप्तच. भाऊंनी त्यासाठी थेट ग्वाल्हेरला महादजी शिंद्यांच्या अश्वशाळेत जाऊन तिथले अश्वतज्ञ सरदार अण्णासाहेब आपटे यांच्याशी चर्चा केली आणि तेवढ्यावर समाधान न झाल्यानं त्यांनी मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांची बारकाईनं पाहणी देखील केली. मनाजोगा अभ्यास झाल्यानंतर अश्वारूढ महाराजांचं आत्मविश्वासानं भरलेलं, विजयी वीराचा डौल असलेलं आणि गतिमान घोड्यावर घट्ट मांड ठोकलेलं असं स्वरूप भाऊंच्या मनात साकार झालं. कसंय, कोणतीही कलाकृती प्रथम तिच्या जन्मदात्याच्या मनात तयार व्हावी लागते आणि त्यासाठी कितीही कालावधी लागू शकतो, पण एकदा का ती कलावंताच्या मनात स्पष्टपणे आकारली गेली की ती साकारणं सोपं ठरतं. अभ्यासांती भाऊंच्या मनात उमटलेली अश्वारूढ महाराजांची प्रतिमा त्यांनी पहिल्यांदा घडवलेल्या मातीच्या मॉडेलमध्ये दाखवलेल्या प्रतिमेपेक्षा खूप वेगळी होती, अधिक वैशिष्ट्यपूर्ण होती, तपशीलवार होती. परंतु काम सरकारी होतं आणि त्यासाठी पुन्हा नव्यानं मातीचं मॉडेल तयार करून घेऊन त्यावर सर्व संबंधितांची मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. झालं, आता भाऊंनी मातीचं नवीन मॉडेल आकारायला सुरुवात केली.
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे,

आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई 107.1 मेगा हर्ट्सवर FM रेनबोवर. आता वेळ झाली आहे रेनबो फंडे या कार्यक्रमातून आपला निरोप घ्यायची. मात्र आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते, आज दुपारी 2 वाजता FM रेनबोवर RJ अश्विनी असेल आपल्यासोबत आणि सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 मेगा हर्ट्सवर RJ अर्चना मस्त गाणी मस्त गप्पा. तेव्हा ऐकायला विसरू नका FM रेनबो आणि FM गोल्ड प्रसारण सेवा. जाता जाता पुन्हा एकदा मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित झालेलं गीत आपल्या सोबतीला मी देते. आपला आजचा दिवस रविवार मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी छान सुशेगाद आणि अगदी निवांत जाओ, कमी उन्हाचा जास्त सावलीचा जाओ या शुभेच्छांसह रश्मी वारंग घेते आपली अनुमती. टाटा बाय बाय राम राम. यानंतर 8 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र, 8:15 इंग्रजीतलं बातमीपत्र, 8:30 मराठी बातमीपत्र आणि 8:40 रविवार आहे तो हमारे परमदोस्त रवीन चौहान जी ते येणार आहेत आपल्याशी गप्पा मारायला. ऐकवत रहा FM रेनबो.

आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित

0: काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% ~60% कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील, असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम

AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णाघाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री विरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं जेपीसीकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्यपदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्यपदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या अध्यादेश सुधारणा 2026 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. यासंदर्भातील 1956 अध्यादेशातली ही सुधारणा आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकासंदर्भातील संयुक्त संसदीय समितीनं काल कर्नाटकमध्ये बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. समितीच्या अध्यक्ष पी चौधरी यांनी वार्ताहरांशी बोलताना यासंदर्भात कर्नाटकातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत माहिती दिली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतर बंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो. या अनुषंगानं चर्चा झाल्याचं चौधरी यांनी यावेळी सांगितलं. आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 रोजी रविवारी सकाळी 11 जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134 भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3-4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर येत्या 48 तासात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, रायलसीमा किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं निःशुल्क बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून सुरू होत असलेलं हे शिबिर येत्या 24 सुरू असणार आहे. तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षक या शिबिरात शालेय मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. 4th-9 मुलांना या शिबिरात प्रवेश मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मसापमधील डॉक्टर नागो नांदापूरकर सभागृहात हे शिबिर सकाळी 8-11 दररोज असणार आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी दिली आहे. मात्र तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याशिवाय

सध्या शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडतो आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं या संदर्भात परिपत्रक जारी केलेलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तेलगाव रस्त्याच्या कामासाठी 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालेला होता. अनेक सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रस्ता रोको आंदोलन, निवेदनं आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन जगभरात साजरा केला जात आहे. इंटरनेट तसंच अन्य माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान ICT वापरामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, तसंच डिजिटल कमतरता कशी कमी करता येईल याबाबत जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस सरकार, उद्योग आणि समुदायांना जगाला चालना देणाऱ्या डिजिटल जीवनरेखा अधिक मजबूत करण्याचं आवाहन करतो. या वर्षीची संकल्पना डिजिटल जीवनरेखा, जोडलेल्या जगात लवचिकता मजबूत करणं असा आहे. जागतिक उच्च रक्तदाब दिवसही आज साजरा होत आहे. याचा उद्देश उच्च रक्तदाबासंदर्भात जागरूकता, ओळख, रोकथाम, नियंत्रण आणि याबाबत जागरूकता निर्माण करणं असा आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: और फिर मिलेंगे, हिट एंड हॉट जारी रहेगा हमेशा की तरह। आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला। त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली। तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले।
0: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली। त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले। या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं। याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता। जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय। याअंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा, तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील, त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे। एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली। संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।

तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं 3rd इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल ATP चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं ATP चॅलेंजर्समधलं हे 3rd विजेतेपद आहे. आफ्रिकेत कॉंगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू.
जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजचा शो ना खूप स्पेशल आहे, कारण आज आपण टाइम मशीनमध्ये बसून थेट आपल्या बालपणात आणि जुन्या दिवसांत जाणार आहोत. आजकाल काय झालंय ना, आपण सगळेच 24 तास मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवून गेलोय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त स्क्रोलिंग सुरू असतं. पण विचार करा मंडळी, आपल्या लहानपणी किंवा आपल्या आईबाबांच्या काळात जेव्हा हातात मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, तेव्हा जग कसं होतं, तेव्हा एकमेकांना मेसेज कसे जायचे, लोक एकमेकांशी कसे बोलायचे. आजच्या संपूर्ण शोमध्ये आपण याच मजेदार प्रवासावर बोलणार आहोत. आपण पाहणार आहोत की माणसाने एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी काही कमाल जुगाड केलेत. हा प्रवास ऐकून जुने दिवस आठवणार आहेत हे नक्की. तर मंडळी, आता एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी आपल्या प्रवासाची पहिली गोष्ट सुरू होते एका अशा सेवेपासून जी आजच्या पिढीने खरं तर कधी पाहिलीच नाहीये. आज आपल्याला कोणाला तरी हाय पाठवायचं असतो तेव्हा आपण व्हॉट्सअपवर एका सेकंदात पाठवतो, पण जुन्या काळात एक सेवा होती जिला लोक म्हणायचे तार. म्हणजे असं व्हायचं, जेव्हा कोणाच्या घरी पोस्टमन तार घेऊन यायचा तेव्हा घरातल्यांची धडधड वाढायची, कारण तार ही खूप तातडीची किंवा महत्वाची बातमी सांगण्यासाठी असायची. ही खूप भारी सिस्टीम होती, म्हणजे विजेच्या तारेतून टीप टीप टीप असा आवाज पाठवून मेसेज टाईप केले जायचे. विशेष म्हणजे यात प्रत्येक शब्दाचे पैसे लागायचे, त्यामुळे लोक खूप विचार करून मोजकेच शब्द लिहायचे, जसं की लग्नाला नक्की या किंवा तब्येत बरी आहे. जास्त लांबलचक लिहायची सोय नव्हती. भारतात ही सेवा तब्बल 160 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू होती, पण जसे नवीन फोन आले तशी ही तार सेवा 2013 मध्ये कायमची बंद झाली. पण आज

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मंडळी, आपल्या प्रवासाचा दुसरा थांबा म्हणजे लँडलाईन फोन. हो, तोच विंटेज फोन ज्याला एक गोल फिरवायची चकती म्हणजे डायलर असायची. आज आपल्या प्रत्येकाकडे स्वतःचा वैयक्तिक फोन आहे, पण त्या काळातल्या लँडलाईनची मजा काही वेगळीच होती, नाही का? संपूर्ण गल्लीत किंवा गावात एखाद्याच घरी हा फोन असायचा. कुणाचा फोन आला तर शेजारी येणारा माणूस धावत येऊन सांगायचा की अहो, तुमच्या मुलाचा फोन आलाय, लवकर या. मग काय, अख्खं घर तो फोन घेण्यासाठी पळायचं. आणि सगळ्यात मोठी कसरत कधी असायची माहिती आहे? जेव्हा बाहेरगावी फोन करायचा असायचा आणि थेट फोन लागत नसायचा, त्यासाठी ऑपरेटरला फोन करून ट्रंक कॉल बुक करावा लागायचा. मग तो ऑपरेटर लाईन जोडायचा आणि मग तासाभराने फोन यायचा. आजकाल फोनवर बोलताना आपल्याला प्रायव्हसी हवी असते, पण तेव्हा फोन घराच्या हॉलमध्ये असायचा, त्यामुळे एखादा कोणाशी काय बोलतोय हे घरातले सगळे गुपचूप ऐकत असायचे. त्याचसोबत लँडलाईन फोनची ती ट्रिंग ट्रिंग रिंग ऐकण्यात एक वेगळाच आनंद होता, नाही का?

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मंडळी, पर्सनल लँडलाईन नंतर भारतात एक अशी क्रांती झाली जिने सामान्य माणसाला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडलं. रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर दुकानात एक बोर्ड दिसायचा ज्याच्यावर लिहिलेलं असायचं PCO किंवा STD. आठवतोय का हा फोन बूथ? 90s हे STD बूथ म्हणजे लोकांचे कट्टे झाले होते. अर्थात प्रत्येकाच्या घरात पर्सनल फोन नव्हता म्हणून सगळे इथेच गर्दी करायचे. तिथे एक छोटं डिजिटल मीटर असायचं. आपण फोन जोडला की त्या मीटरवर पैसे आणि सेकंद उलट धावायचे. जसे पैसे वाढायचे तशी बोलण्याची धडधड वाढायची. 1 रुपयाचा कॉइन टाकून फोन करायची जी लगबग असायची ती खूप भारी होती. फनी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी STDचे दर कमी असायचे, त्यामुळे रात्रीच्या वेळी या बूथ बाहेर हॉस्टेलच्या मुलांची किंवा प्रियकर प्रियसींची अर्थात सर्वांचीच मोठी लाईन लागायची. बूथचं मालक समोर बसलेला असायचा, त्यामुळे अगदी हळू आवाजात चोरून बोलण्याची कला खरं तर आपल्याला याच STD बूथ ने शिकवली आहे, नाही का?

मंडळी, आता आपण फिरत फिरत आलोय आजच्या काळात जिथे फोनची वायर तुटली आणि तो थेट आपल्या खिशात येऊन बसला. येस, आपण बोलतोय मोबाईल फोन बद्दल. कशा प्रकारे एका छोट्या स्क्रीनने आपलं अख्खं जग बदलून टाकलंय तेच आपण इथे पाहणार आहोत. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी जेव्हा भारतात मोबाईल आला तेव्हा तो फक्त काहीच जणांकडे असायचा आणि गंमत म्हणजे तेव्हा फोन उचलण्याचे म्हणजे इन्कमिंगचे सुद्धा पैसे लागायचे. त्यानंतर नोकियाचे छोटे फोन आले, तो साप खेळण्याचा गेम म्हणजे स्नेक गेम आणि बॅलन्स संपू नये म्हणून मिस कॉल देण्याची आपली संस्कृती ही कोणीच विसरू शकत नाही. मग आले स्मार्टफोन आणि इंटरनेट, ईमेल सुरू झाले, चॅटिंग सुरू झाली, नंतर सोशल मीडिया आलं आणि जग आणखी जवळ आलं. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब या सगळ्यांनी संवादाची भाषाच बदलून टाकली. आज एखादा मुलगा परदेशात शिकत असला तरी व्हिडिओ कॉलमुळे तो रोज आपल्या फॅमिलीशी जोडलेला असतो. कोरोनाच्या काळात तर आपण दूरसंचाराचं खरं महत्त्व अनुभवलं. शाळा बंद होत्या, ऑफिस बंद होती, पण कम्युनिकेशन थांबलं नाही. ऑनलाईन क्लासेस झाले, ऑफिस मीटिंग झाल्या, डॉक्टरांनी ऑनलाईन सल्लेसुद्धा दिले आणि माणसं एकमेकांशी जोडलेली राहिली. पूर्वी 1 GB इंटरनेट महिनाभर पुरवून वापरणारे आपण आज रोज 2 ते 3 GB डेटा फक्त रील्स पाहण्यात आणि व्हिडिओ कॉल करण्यात उडवतो. आज इंटरनेटमुळे बँकिंग, शॉपिंग, शिक्षण सगळं काही घर बसल्या होतं. आज जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट डिव्हायसेस आणि व्हर्च्युअल रियालिटीच्या दिशेने वाटचाल करतंय, त्यामुळे आपण 2G, 3G, 5G करत आता थेट 5G रॉकेट वेगावर आलोय. पत्रांपासून सुरू झालेला हा प्रवास आज सॅटेलाइट आणि AI पर्यंत पोहोचलाय. दूरसंचाराने जग जवळ आणलं, माणसं जोडली आणि आयुष्य अधिक वेगवान बनवलंय हे खरं. तर मंडळी, आज आपण तार, लँडलाईन, STD बूथ ते आजचा 5G स्मार्टफोन असा एक मस्त आठवणींचा प्रवास केला. तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की आज आपण या विषयावर का बोललो, तर सांगते. आज 17 मे आहे आणि आज जगभरात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन म्हणजेच वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे साजरा केला जातो. हा दिवस तंत्रज्ञानाचा आणि माहितीच्या देवाणघेवाणीचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे आणि या तंत्रज्ञानाने दूर असलेल्या माणसाला एका सेकंदात आपल्या स्क्रीनवर समोरासमोर आणलंय हे अगदी खरंय. यासोबतच वेळ झाली आहे या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 वाढ करून आता 37 करण्यात आली आहे। अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली। या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे। जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत। 2026 आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत। ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL दिली आहे। CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे। येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल। आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील। मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSE स्पष्ट केलं आहे। नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास CBI सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते। यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे।
प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत

यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली, तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्लेऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रिंबो वाहिनी. पुन्हा एकदा नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मंडळी, आजची तारीख खूप स्पेशल आहे आणि आजचा आपला हा सप्तरंगी सात कार्यक्रम सुद्धा तितकाच स्पेशल असणार आहे, कारण आज आपण अशा एका अवलिया कलाकाराबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या अभिनयाच्या ताकदीवर उभ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. एक अशी अभिनेत्री जिचं नाव ऐकताच डोळ्यांसमोर उभी राहते, एक सोज्वळ पण तितकेच सशक्त आणि स्वाभिमानी स्त्री जिने नाटक, मालिका, सिनेमा आणि अगदी आपल्या ऑडिओच्या दुनियेतही स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवलाय. आज आपण बोलतोय महाराष्ट्राची लाडकी, गुणी आणि अष्टपैलू अभिनेत्री मुक्ता बर्वेबद्दल. आज मुक्ताचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण तिच्या या सप्तरंगी प्रवासाचे अनोखे रंग आणि तिच्या आयुष्यातील काही गोष्टी आज उलगडणार आहोत. मुक्ताचा हा प्रवास जितका ग्लॅमरस आहे तितकाच तो संघर्षाने आणि जिद्दीने भरलेला आहे. तिने घेतलेली प्रत्येक झेप ही आजच्या तरुणाईसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. पुण्यातल्या एका साध्या घरातून सुरू झालेला हा प्रवास आज मराठी मनोरंजन सृष्टीचा सुवर्णकाळ कसा बनला, तिने प्रत्येक भूमिकेला न्याय कसा दिला आणि तिची ही सप्तरंगी जादू प्रेक्षकांना का भुरळ पाडते हे सगळं आपण आजच्या शोमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. अर्थात आजचा सप्तरंगी सात कार्यक्रम फक्त आणि फक्त मुक्तामय होणार आहे, हे नक्की. आता एक गाणं आणि मग पुढे सुरू करूयात.

सप्तरंगी सात मध्ये आपण वळतोय मुक्ताच्या प्रवासाच्या पहिल्या मुख्य रंगाकडे, आणि तो रंग आहे सिनेमाचा रंग. मंडळी, मुक्ताने जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली तेव्हा तेव्हा तिने इतिहास घडवला. तिने कधीही एकाच पद्धतीचं किंवा सोप्या भूमिका निवडल्या नाही, तर तिने नेहमी स्वतःला आव्हानांच्या भट्टीत झोकून दिलं. तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात चकवा या चित्रपटातून झाली. हा चित्रपट एक सायकोलॉजिकल थ्रिलर होता. पहिल्याच चित्रपटात तिने इतका मॅच्युअर अभिनय केला की तिला राज्य शासनाचा उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण मुक्ताच्या आयुष्यात आणि संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला एक नवा चेहरा देणारा चित्रपट ठरला, तो म्हणजे जोगवा. दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या या चित्रपटात मुक्ताने सुली नावाची भूमिका केली आहे. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरांमुळे जिला सक्तीने जोगतीण बनवलं जातं अशा एका हताश पण नंतर बंडखोर बनणाऱ्या स्त्रीची ही कथा आहे. मुक्ताने सुली अशी काही जिवंत केली की थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. अर्थात ही फिल्म आत्ताही बघताना तेवढीच कमाल वाटते. तिच्या डोळ्यातला तो राग, तो संघर्ष आजही विसरता येत नाही. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला. मुक्ता फक्त गंभीर भूमिकाच करते असं नाही, तर दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी तिला एका पूर्णपणे वेगळ्या रूपात समोर आणलं. चित्रपट होता मुंबई पुणे मुंबई. मुंबईची बिनधास्त प्रॅक्टिकल आणि हुशार कॉर्पोरेट मुलगी मुक्ता तिने इतकी सहजतेने साकारली की ती महाराष्ट्रातील तरुणाईची क्रश बनली. स्वप्नील जोशी सोबतची तिची केमिस्ट्री इतकी गाजली की या एकाच चित्रपटाचे पुढे भाग 2 आणि भाग 3 काढावे लागले. त्यानंतर आलेला डबल सीट हा चित्रपट मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर घेऊ पाहणाऱ्या एका मध्यम वर्गीय जोडप्याची ही गोष्ट आहे. यात तिने साकारलेली मंजिरी अतिशय साधी, समजूतदार आणि नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी गृहिणी होती. याशिवाय लग्न पहावे करून मधील आदिती आणि अलीकडेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा नाच गं घुमा हा चित्रपट अशा या प्रत्येक चित्रपटात मुक्ताने हे सिद्ध केलं की तिच्या नावावर सिनेमा चालू शकतो. ती मराठी सिनेसृष्टीतली एक वन वुमन आर्मी आहे.

मंडळी, चित्रपट जितके उत्तम असतात तितकीच त्या चित्रपटातली गाणी सुद्धा आपल्या मनाच्या जवळ असतात, नाही का? आणि मुक्ताच्या चित्रपटांमधली गाणी तर अगदी मैलाचे दगड ठरली आहेत. जेव्हा आपण मुक्ताच्या चित्रपटांच्या गाण्यांबद्दल बोलतो तेव्हा सर्वात पहिलं नाव ओठांवर येतं, ते म्हणजे जीव रंगला. चित्रपट जोगवामधलं हरीश भांबरे यांनी लिहिलेलं, अजय अतुल यांचं संगीत, हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गाणं, या गाण्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. चित्रपटातल्या त्या गंभीर वातावरणात हे गाणं जेव्हा येतं तेव्हा मुक्ताच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिची देहबोली प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते. हे गाणं आजही ऐकलं तरी तेवढंच कमाल वाटतं. आता

आपण ऐकलंच. त्यानंतर रोमॅन्टिक सॉंग बद्दल म्हणायचं तर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातली गाणी म्हणजे कमाल, कळले मला आणि सांग ना, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांच्या आवाजातली ही गाणी आजही प्रत्येक लव्ह बर्ड्सची फेवरेट आहेत. या गाण्यांमध्ये मुक्ताचा तो गोड अंदाज, तिचं हसणं आणि पुण्याच्या रस्त्यांवर स्वप्निल सोबतची तिची मस्ती पाहून मन प्रसन्न होतं. कधी

आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातली ही गाणी एक वेगळीच पॉझिटिव्ह ऊर्जा देतात. मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणारी, स्वप्न पाहणारी मुक्ता या गाण्यात खूप आपलीशी वाटते. तसंच लग्न पहावे करून मधली गाणी सुद्धा खूप शांत आणि सुखद आहेत. मुक्ताच्या सिनेमातील गाण्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ती गाणी फक्त ऐकायची नसतात तर ती मुक्ताच्या अभिनयामुळे डोळ्यांसमोर जिवंत होतात. मंडळी, मुक्ताच्या चित्रपटातलं तुमचं आवडतं एखादं गाणं कोणतं मला नक्की सांगा. आता असंच एक सुंदर गाणं ऐकूयात आणि मग पुढचा प्रवास पाहूयात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मंडळी, सिनेमा तर आपण पाहिला, पण मुक्ता महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात प्रत्येक गृहिणीच्या आणि आजी आजोबांच्या मनात कशी पोचली, तर ती पोचली छोट्या पडद्यामुळे, म्हणजेच मालिकांमुळे. मुक्ताचा टीव्हीवरचा प्रवास घडलाय बिघडलाय या मालिकेपासून सुरू झाला. त्यानंतर तिने आभाळ माया आणि अशा आणखी गाजलेल्या मालिकांमध्ये छोट्या पण महत्वाच्या भूमिका केल्या. पण तिला ओळख दिली ती अग्निशिखा या मालिकेने. यातली तिची भूमिका खूप गाजली. यानंतर एक ऐतिहासिक यश मिळवणारी मालिका आली. तिचं नाव होतं अग्निहोत्र. बाळ्याची संस्कृती, रहस्य आणि कौटुंबिक नातेसंबंध यावर आधारित या मालिकेत मुक्ताने मंजुळा साकारली होती. हा शो मराठी टेलिव्हिजनचा एक क्लासिक शो मानला जातो. पण मंडळी, 2012 हे वर्ष मराठी टीव्ही इंडस्ट्रीसाठी सुवर्णकाळ ठरलं. कारण सुरू झाली एका लग्नाची दुसरी गोष्ट, ही मालिका. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी या मालिकेमुळे अजरामर झाली. मुक्ताने साकारलेली राधा आजही महाराष्ट्रातील घराघरात आदर्श मानली जाते. राधाची मॅच्युरिटी, तिचं स्वाभिमानी असणं, घरच्यांना सांभाळणं आणि स्वप्नीलसोबतचे तिचे गोड वाद, हे सगळं इतकं खरं वाटायचं की लोकांना ती मालिका नसून आपल्याच घरची गोष्ट आहे असं वाटायचं. राधा या पात्राने मुक्ताला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं. त्यानंतर तिने रुद्रम सारखी एक सस्पेन्स थ्रिलर मालिका केली. ती मालिका ही खूप वेगळी आणि प्रयोगशील होती. मुक्ताने नेहमीच टीव्हीवर दर्जा जपला, म्हणूनच ती मोठ्या पडद्यासोबतच लहान पडद्यावरही तेवढीच गाजली.

मंडळी मुक्ता बर्वे स्वतः एका मुलाखतीत म्हणाली होती, सिनेमा आणि मालिका माझं काम असू शकतं पण नाटक माझा आत्मा आहे. अर्थात आता जाणून घेऊयात मुक्ताच्या प्रवासाचा सर्वात महत्वाचा रंग म्हणजे रंगभूमी. पुण्यातून ललित कला केंद्रामधून नाट्यशास्त्राची पदवी घेतल्यावर मुक्ता मुंबईत आली. तिला आम्हाला वेगळं व्हायचंय या नाटकात पहिली व्यावसायिक संधी मिळाली. त्यानंतर ती फायनल ड्राफ्ट या नाटकात दिसली. हे नाटक सुद्धा मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानलं जातं. या नाटकात मुक्ताने एका अशा विद्यार्थिनीची भूमिका केली जिला सुरुवातीला काही समजत नसतं पण नंतर ती कशी प्रगल्भ होते. या नाटकाने तिला अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिचं कबड्डी कबड्डी हे नाटक आलं. या नाटकातील तिच्या ऊर्जेने आणि अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केलं. मुक्ता जेव्हा रंगमंचावर उभी राहते तेव्हा तिचा आवाज हॉलच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत स्पष्ट पोहोचतो. तिची संवाद फेक इतकी अचूक असते की प्रेक्षक खिळवून राहतात. अलीकडच्या काळातील तिचं सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे चार चौघी. मुक्ताने या नाटकात एका स्वतंत्र विचारांच्या स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या स्त्रीची ही भूमिका अशा रीतीने साकारली आहे की ती प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षक स्टँडिंग ओवेशन देतात. तिच्या त्या नाटकातले काही शॉर्ट व्हिडिओज फार व्हायरल सुद्धा झाले होते. नाटकावरचं तिचं हे प्रेम आणि निष्ठा पाहिल्यावरच कळतं की तिला रंगभूमीची राणी का म्हणतात. तर मंडळी कसा वाटतोय तुम्हाला कार्यक्रम मला सांगा बरं. आणि आता एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

0: जेव्हा एखादा कलाकार इतकं दर्जेदार काम करतो तेव्हा पुरस्कार आणि सन्मान त्याच्या मागे आपोआप चालत येतात. मुक्ताच्या बाबतीतही असंच झालंय. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, मुक्ता बर्वे हिच्या नावावर तब्बल 6 महाराष्ट्र राज्य चित्रपट आणि नाट्य पुरस्कार आहेत. हा खूप मोठा रेकॉर्ड आहे. तिचा पहिला राज्य पुरस्कार तिचा चकवा चित्रपटासाठी उत्कृष्ट नवोदित अभिनेत्री म्हणून मिळाला होता. त्यानंतर जोगवा चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला. चित्रपटांसोबतच नाटकांच्या बाबतीतही तिने पुरस्कारांची हॅट्रिक केली आहे. हम तो दे दे आशिक है, फायनल ड्राफ्ट आणि कबड्डी कबड्डी या तिन्ही वेगवेगळ्या नाटकातील भूमिकांसाठी तिने सलग राज्य शासनाचे पुरस्कार पटकावले. याशिवाय मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित मानला जाणारा फिल्मफेअर मराठी अवॉर्ड सुद्धा तिने पटकावलाय. स्माईल प्लीज चित्रपटातील फोटोग्राफर नंदिनीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच झी गौरव मटा सन्मान, संस्कृती कला दर्पण या सर्वच पुरस्कार सोहळ्यांमध्ये मुक्ताचं नाव नेहमीच अग्रस्थानी राहिलंय. पण या सगळ्या व्यावसायिक पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन तिला भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीतर्फे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा पुरस्कार संपूर्ण देशातील अत्यंत प्रतिभावान आणि निवडक तरुण कलाकारांनाच दिला जातो. मुक्ताला मिळालेला हा सन्मान संपूर्ण मराठी नाट्य सृष्टीसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? तर काय मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा कार्यक्रम आणि आपली मुक्ता खरंच द ग्रेट आहे.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा

मुक्ताच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या जिद्दीचा प्रवास पाहिला. मुक्ताचा प्रवास हेच सांगतो की जर तुमच्याकडे जिद्द असेल, कष्टाची तयारी असेल आणि स्वतःच्या कलेवर प्रामाणिक श्रद्धा असेल, तर मुक्तासारखंच पुण्याच्या एका साध्या ठिकाणाहून आलेली मुलगीसुद्धा उभ्या महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत बनू शकते. तिची प्रत्येक भूमिका आपल्याला जगण्याची एक नवीन उमेद देऊन जाते. तर सर्वांची लाडकी आणि गुंडस मुक्ता हिला वाढदिवसाच्या करोडो करोडो शुभेच्छा. अशीच नवनवीन भूमिकांमधून मनोरंजन करत राहा आणि मराठी रंगभूमीचा झेंडा अशीच जगभर फडकावत राहा. मंडळी, यासोबतच सप्तरंगी 7 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. 3:58 मिनिटांनी बातम्या आणि 4 वाजता पुन्हा भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: ये है आकाशवाणी मुंबई का एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ पर मुंबई का सबसे पहला एफएम चैनल।
2: आपण ऐकत आहात ठळक बातम्या। नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्या प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेंना दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केल्यानंतर पुण्यातून त्यांना काल अटक केली आहे। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिला आहे। या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे। उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेद्वारे सांगितलं आहे। यासोबतच ठळक बातम्या संपल्या। धन्यवाद।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

बोलूयात, कारण आज जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणजेच वर्ल्ड हायपरटेन्शन डे सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल की सांजेच्या वारीमध्ये का बरं हा विषय काढलाय, तर हा विषय गंभीर नक्कीच आहे, पण तितकाच तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासोबत जोडलेला आहे, म्हणून त्यावर बोलणं फार गरजेचं आहे. आजच्या या धावपळीच्या दुनियेत आपण गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करतो, मोबाईल वेळेवर चार्ज करतो, पण एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतो, ते म्हणजे आपलं स्वतःचं शरीर. आणि याच दुर्लक्षामुळे आजकाल एक गोष्ट घराघरात पोहोचली आहे, ज्याला डॉक्टर म्हणतात हायपरटेन्शन, आणि आपण साध्या भाषेत म्हणतो हाय बीपी. डॉक्टर या आजाराला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात, कारण हा शरीरात अगदी गुपचूप येतो आणि याची सुरुवातीला कोणतीही मोठी लक्षणं दिसून येत नाहीत, पण जर याकडे योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर यामुळे हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा किडनी खराब होण्याचा धोका खूप जास्त असतो. जागतिक आरोग्य संघटनेचा आकडा सांगतो की जगातल्या दर 5 पैकी एका व्यक्तीला हा त्रास आहे, पण त्यातल्या अर्ध्या लोकांना तर माहीतच नसतं की त्यांना हाय बीपी आहे. आता हाय बीपी पासून लांब राहण्यासाठी कोणतंही मोठं रॉकेट सायन्स वापरायचं नाही आहे, तर रोजच्या आयुष्यात काही सोप्या गोष्टी करायच्या आहेत, जसे की जेवणात मिठाचं प्रमाण कमी करायचं, वरून मीठ घेणं तर बंदच करायचं, आणि चिप्स किंवा पॅकेट फूड खाणं टाळायचं. दुसरी गोष्ट म्हणजे रोज न चुकता स्वतःसाठी कमीत कमी 30 मिनिटे काढून एक्सरसाइज, डान्स किंवा वॉकिंग केली पाहिजे, ज्यामुळे शरीराला चांगला घाम येईल. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कामाचं किंवा ऑफिसचं टेन्शन घेणं कमी केलं पाहिजे, कारण मानसिक ताण थेट रक्ताचा दाब वाढवतो. म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे जर रक्तदाब वर जात असेल किंवा काही छोटे प्रॉब्लेम्स आपल्याला शरीरात जाणवत असतील, तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन चेक करणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हायपरटेन्शन टाळता येऊ शकतं, स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, आणि यासोबतच एकमेकांना जागृत करणं गरजेचं आहे, कारण आपण निरोगी असू तरच आयुष्य सुंदर असणार आहे. तर मंडळी आता एक गाणं आणि मग पुढे कार्यक्रमाला सुरुवात करूयात.

मंडळी, आपण रोज धावपळ करतो. ऑफिस, घर, करिअर, टेन्शन, मुलांची शाळा, पैशांचं मॅनेजमेंट, या सगळ्यात आपण कधी कधी स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो, नाही का? म्हणूनच आज आपण प्रेम, मैत्री, रोजचा कडक चहा, मोबाईलचं वेळ, डाएटचा फज्जा, नात्यांमधील गोडवा अशा वेगवेगळ्या गोष्टींवर एकदम हलकी फुलकी आणि मन मोकळी चर्चा करणार आहोत. सोप्या भाषेत सांगू तर कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त भावना मांडणारी चारोळी या काव्य प्रकाराबद्दल बोलणार आहोत. चारोळी म्हणजे काय? तर अवघ्या चार ओळींमध्ये समोरच्याच्या मनाचा वेध घेणं. आज आपण अशा काही चारोळ्या पाहणार आहोत ज्या आपल्या चेहऱ्यावर एक छानसं हसू नक्कीच आणतील आणि कदाचित आपण स्वतःशीच म्हणू, अरे हे तर माझ्या बाबतीतही घडलंय. तर आज रविवार, अर्थात तुम्ही आराम करत असाल किंवा कामातही असाल, ट्रॅव्हल करत असाल किंवा तुम्ही गाडी चालवत असाल, स्वयंपाक घरात असाल किंवा चहाचा आस्वाद घेत असाल, यासोबतच आता मी तुम्हाला चारोळी या काव्य प्रकाराची सुद्धा सैर करवणार आहे. तर आता एक गाणं आणि मग वळूयात आपल्या पहिल्या विषयाकडे, ज्याच्याशिवाय आपली सकाळ सुरूच होऊ शकत नाही. मंडळी गेस करा बरं आणि मला सांगा अशा कोणत्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत ज्याच्याशिवाय आपली सकाळ सुरूच होऊ शकत नाही.

तर मंडळी, आपला पहिला विषय आहे प्रत्येकाच्या जीवलग मित्राबद्दल, म्हणजेच आपला कडक आलं इलायचीचा चहा. विषय थोडा विनोदी आहे पण मोठा संदेश देणारा आहे. आपल्यासाठी चहा हा फक्त एक पेय नाही आहे, तर तो एक इमोशन आहे, एक भावना आहे. घरात पाहुणा आला की चहा, डोकं दुखायला लागलं की चहा, पाऊस पडायला लागला की चहा, आणि काहीच काम नसलं तरी चहा. सकाळचा चहा मिळाला नाही की डोकं चालेनासं होतं, नाही का? जणू काही गाडीतलं पेट्रोलच संपलंय. पण या चहा पिण्याच्या आनंदात एक खूप मोठा दुःखद अपघात रोज हजारो घरांमध्ये घडतो. तो अपघात म्हणजे बिस्किट चहात बुडवणं. मंडळी, तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का? म्हणजे बऱ्याचदा आपण खूप प्रेमाने, हळुवारपणे पार्लेजी किंवा मारे बिस्किट चहात बुडवतो, मनात खूप आशेने विचार करतो की आता ते तोंडात टाकणार, आणि तेवढ्यात ते बिस्किट मध्येच तुटून चहाच्या तळाशी जाऊन बसतं. मंडळी, देवा शपथ, त्या क्षणी जे दुःख होतं ना, खरंच कायच बोलावं त्यावर. आपण मग स्पून शोधतो, ते बिस्किट बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत चहाचा चिखल झालेला असतो, नाही का? याच आपल्या रोजच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच विनोदी विषयावर आजची एक खास आणि पहिली चारोळी अशी की चहात बुडलेल्या बिस्किटाचं एकच कटू सत्य असतं, ते शेवटी त्या चहाच्या तळाशीच विरघळून जातं. माणसाचं प्रेमात पडणंही अगदी या बिस्किटासारखंच असतं. जिथे जास्त गुंतलं तिथेच ते कायमचं संपून जातं. मंडळी, विषय किती साधा आहे पण त्यात अर्थ किती मोठा दडलाय, नाही का? म्हणजे निसर्गाचा नियम आहे, कोणत्याही गोष्टी जेव्हा आपण मर्यादेपेक्षा जास्त बुडतो तेव्हा त्याचे परिणाम ठरलेले असतात, नाही का? मग तो चहा असो किंवा प्रेम, आपण जितकं जास्त कोणामध्ये गुंतत जातो तितके आपले तुटण्याचे चान्सेस वाढतात. म्हणूनच चहात बिस्किट बुडवताना आणि आयुष्यात कोणाच्या तरी मागे धावताना स्वतःवर ताबा ठेवणं गरजेचं आहे. मंडळी, तुमचं यावर काय मत आहे मला सांगा, आणि स्वतःचं चहात पडलेलं बिस्किट यावर काही आठवण आहे का तुमच्याकडे?

मंडळी, सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वात आधी काय करतो? देवाचं नाव घेतो, आई वडिलांच्या पाया पडतो की सूर्याला नमस्कार करतो? तर अजिबात नाही. खरं तर या डिजिटल युगात आपण डोळे चोळत सगळ्यात आधी शोधतो तो म्हणजे आपला फोन. पाहायला गेलं तर आज माणूस जेवणाशिवाय, पाण्याचा घोट न घेता काही तास राहू शकेल, पण मोबाईल आणि इंटरनेटशिवाय तो अर्धा तास सुद्धा राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गंमत बघा, घरात सोबत बसलेला माणूस खूप दूर वाटतो, कारण तो स्क्रीनमध्ये काम करण्यात किंवा रील स्क्रोल करण्यात गुंतलेला असतो, आणि सात समुंदर पलीकडचा माणूस मात्र रात्री 2 वाजेपर्यंत चॅटिंगवर किंवा व्हिडिओ कॉलवर आपल्या जवळ असतो. मोबाईलने आपल्याला जग जवळ आणून दिलंय हे खरंय, पण शेजारी बसलेल्या माणसांना मात्र खूप दूर ढकलून दिलंय. असंच काहीचं दृश्य आजकाल आपल्याला पाहायला मिळतं, नाही का? आपण बहुतेकदा ऑनलाईन जगात इतके व्यस्त होतो की प्रत्यक्ष जगायचंच विसरतो. याच डिजिटल वेडावर प्रकाश टाकणारी ही एक अतिशय रिलेट होणारी चारोळी अशी की मोबाईलच्या या डिजिटल जगात माणूस स्वतःलाच विसरून गेलाय, साथीला बसलेल्या मित्रापेक्षा तो ऑनलाईन दुनियेतच गुंतलाय. स्टेटसवर रोज नवीन सुविचार ठेवतो तो अगदी नियमाने, पण खऱ्या आयुष्यात मात्र तो माणसांना भेटायला मुकलाय.

आता बोलूयात अशा विषयावर ज्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं पण अर्थ मात्र एकच आहे. हा, लव, प्रेम, प्यार, मोहब्बत. पण आजच्या काळातलं प्रेम हे जुन्या काळासारखं राहिलेलं नाही आहे बरं का. पूर्वी कसं असायचं, वर्षानुवर्षे पत्राची वाट पाहायची, फक्त एक नजर पाहण्यासाठी तासन तास पावसात थांबायचं. आजचं प्रेम हे कसं झालंय, अगदी फास्ट फूड सारखं झटपट. आज मॅच झालं, उद्या चॅट झालं, परवा भेटले आणि 13व्या दिवशी थेट ब्लॉक. आजकाल डबल टॅप केलं की प्रेम सुरू होतं आणि अनफ्रेंड केलं की ब्रेकअप. प्रेम आता भावनांपेक्षा जास्त मोबाईल स्क्रीनवर, व्हॉट्सॲप स्टेटसवर आणि इन्स्टा रील्समध्ये दिसतं. एकमेकांवर विश्वास असण्यापेक्षा एकमेकांचे पासवर्ड माहिती असण्याला जास्त महत्त्व आलं आहे. याच कन्फ्यूज ऑनलाईन प्रेमावर भाष्य करणारी ही एक टोकदार आणि मजेदार चारोळी अशी की तिच्या एका लाईकमुळे माझा अख्खा दिवस छान जातो, पण तिने सीन करून सोडलेला मेसेज मला रात्रभर रडवतो. आजचा हा प्रेमाचा खेळ सगळा ऑनलाईनच्या पटलावर चालतो. तिने ब्लॉक केलं की माझा संपूर्ण गोनावळाच थांबून जातो. किती साध्या शब्दांत आजच्या पिढीचं वाच्य मांडलंय, नाही का. खरं तर या पिढीनं आपल्या भावनांना व्हॉट्सअपच्या ब्ल्यू टिकच्या हवाली करून टाकलंय. समोरच्याने मेसेज वाचून लगेच रिप्लाय दिला नाही की लोकांचा बीपी वाढतो, संशय सुरू होतो. मंडळी, नातं आणि प्रेम स्क्रीनवर नाही तर मनात असायला हवं, यावर तुमचं काय मत आहे मला सांगा.

आता आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्याच्याशिवाय आपल्या आयुष्याचं पानही हलत नाही, तो म्हणजे आपला जिगरी मित्र. नातेवाईक आपल्याला जन्माने मिळतात, पण मित्र हा एकच असा माणूस असतो ज्याला आपण स्वतः निवडतो. मित्र म्हणजे कोण? तर जो जगासमोर आपली खूप इज्जत राखतो, पण एकांतात आपली पूर्ण इज्जत काढतो, नाही का? जो आपल्याला प्रत्येक संकटात साथ देतो. खरं तर कधी कधी त्या संकटाचा मुख्य सूत्रधार सुद्धा तोच असतो. पण कितीही अडचण असली की वाचवायला येतो किंवा येते. अशा या नमुन्यांशिवाय आपलं आयुष्य अगदी सुनं असतं. रात्री 2 वाजता जरी फोन केला आणि म्हटलं ना भावा अडचण आहे रे, तर कपडे न बदलता गाडी काढून येणारा फक्त मित्रच असतो. आणि मैत्रिणी पण अशाच काहीशा असतात बरं का, जीवाला जीव देणाऱ्या. तुमच्या अशाच जीवलग मित्रमैत्रिणींसाठी ही खास चारोळी अशी की मैत्रीचं नातं आपलं नेहमीच अगदी कडक असावं, संकट कितीही मोठं असो त्याने पाठीशी उभं राहावं. जरी तो रोज तोंडावर आपल्याला 100 शिव्या घालत असला तरी जगासमोर मात्र त्याने आपली ढाल बनून लढावं. पाहिलं तर मैत्री ही मंडळी अशी गोष्ट आहे ना की जिला वयाचं बंधन नसतं. मित्र म्हणजे अगदी पाठीचा कणा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा मित्र असतो जो घरी येऊन सरळ फ्रीज उघडून खातो, घरच्यांशी हक्काने बोलतो, डोळ्यांसमोर एक चेहरा नक्कीच आला असणार आहे. तुमचं कोणी मित्र मैत्रीण ज्याची आठवण आली आहे का तुम्हाला, मला सांगा.

मंडळी, आतापर्यंत आपण थोडे हसलो असू, पण आता विषय जरा काळजाला भिडणार आहे. संपूर्ण विश्वात सगळ्यात जवळचा आणि पवित्र शब्द म्हणजे आई. आई या शब्दाची महती सांगायला या जगातले सगळे शब्द कमी पडतील असं म्हटलं जातं. देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हता म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आई घरात असली की त्या वास्तूला घरपण येतं. आपण कितीही मोठे झालो, कितीही मोठे साहेब झालो, कितीही रुपये कमवले, तरी आईसाठी आपण नेहमीच ते लहान लेकरू असतो ज्याची ती काळजी घेत असते. नाही का, आईने बनवलेला तो साधा डाळ भात, वरण भात आणि तिच्या हाताचा, मायेचा स्पर्श याची तुलना जगातल्या कोणत्याही महागड्या वस्तूशी होऊ शकत नाही. तिच्या हातात एक वेगळीच चव आणि जादू असते. त्याच माऊलीसाठी चारोळी अशी की जगातल्या प्रत्येक मौल्यवान वस्तूला एक ठराविक किंमत असते, पण आईच्या या निस्सीम माईला कुठे कोणती किंमत असते. कित्येक वादळे येऊन गेली तरी ती घराला सावरून धरते, म्हणूनच तिच्या पदराखाली संपूर्ण जग शांतपणे विसावते. कधी कधी असं होतं की आपण रोजच्या घाई गडबडीत, कामाच्या टेन्शनमध्ये, ऑफिसच्या रागात कित्येकदा आईवर विनाकारण चिडतो, तिच्यावर दुर्लक्ष करतो, पण ती मात्र आपला राग मनात न धरता संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्याकडे बघते आणि विचारते, चेहरा का पडलाय, जेवलास का किंवा जेवलीस का. आईचं प्रेम हे खरंच निरपेक्ष असतं, त्याला कशाचीही अपेक्षा नसते. नाही का मंडळी? तर आता एक गाणं या गोड आईसाठी.

तर मंडळी, आपण सहसा आईबद्दल खूप बोलतो, लिहितो, पण आपल्या आयुष्यात असा एक माणूस असतो जो पडद्यामागे राहून संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत असतो, पण कधीही कष्टाची जाणीव करून देत नाही. तो माणूस म्हणजे आपले बाबा, आपले वडील. बाबा सहसा आपल्याशी जास्त बोलत नाहीत, आईसारखं ते प्रेम व्यक्त करत नाहीत, जवळ घेऊन रडत नाहीत. ते वरून खूप कडक, गंभीर आणि शिस्तीचे वाटतात, पण त्यांच्या त्या कडक स्वभावामागे आपल्या भविष्याची खूप मोठी काळजी दडलेली असते. असं म्हणतात, स्वतःसाठी नवीन कपडे न घेता

स्वतःचे फाटलेले जोडे शिवून वापरून मुलांच्या शिक्षणासाठी आणि सुखासाठी स्वतःचं आयुष्य झिजवणारा बाप समजून घ्यायला माणसाला स्वतः बाप व्हावं लागतं. अशा वडिलांसाठी सुंदर चारोळी अशी की नारळासारखा असतो बाप, वरून कडक आणि आतून मऊ. मुलांच्या प्रत्येक स्वप्नासाठी तो स्वतः कष्ट उपसतो अनवाणी पाऊ. व्यक्त करत नाही तो कधी आपल्या प्रेमाची भावना बोलून, पण त्याच्याच छत्रछायेखाली आपण हे सुंदर जग पाहू. मंडळी, वडिलांचं असणं म्हणजे घराच्या डोक्यावर एक भक्कम छप्पर असण्यासारखं आहे. जोपर्यंत बाबांचा हात पाठीवर असतो तोपर्यंत जगातल्या कोणत्याही संकटाची गरिबीची भीती वाटत नाही, कारण बाबा खंबीरपणे पाय रोवून जगायला शिकवतात, नाही का? आता एक गाणं आणि मग वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

0: अजून आठवतं, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस।
1: तर मंडळी, वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्याळ खुणावत आहे। आज आपण पाहिलं, अनुभवलं की अवघ्या चार ओळींमध्ये म्हणजे चारोळ्यांमध्ये किती मोठी ताकद आहे आणि त्या आपल्या मनाला कसा स्पर्श करून जातात। यासोबतच मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत। तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा, महत्वाचं म्हणजे बिंदास्त जगा, स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेंबो वाहिनी।
2: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी। नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडनला भेट देत आहेत। आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होईल। शत्रू देशाच्या लष्करी सामुग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ देणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं। यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्रराष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल असंही इराणनं स्पष्ट केलं आहे। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. हुंडई मोटर्स आणि VNIT नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. आणि आज आणि उद्या अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात सर्वाधिक 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली. तर गोंदिया जिल्ह्यात 3,881 आणि वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नागपूर जिल्ह्यात नियमबाह्य वाळू वाहतूक आणि वाळू चोरीच्या घटना लक्षात आल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाला तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाईचे संकेत दिले.
2: आणि अवैध वाळूची चोरी हे माझ्या लक्षात आली होती आणि त्यामुळं आमच्या पोलिसांनी महसूल खात्याने पुढाकार घेतला आणि नागपूर जिल्ह्यात मोठी कारवाई झाली. भंडारा जिल्ह्यात मोठी कारवाई झाली. राज्यामध्ये जालन्यामध्ये आमच्या तिथल्या जिल्हाधिकारी मित्तल यांनी चांगली कारवाई केली आणि त्यामुळं मला असं वाटतं राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वाळू येणे हे काही चालणार नाही. कडक कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्रात दिले गेले आहेत.
1: नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात हुंडई मोटर्स आणि VNIT नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ

0: एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. हुंडाई सेंटर ऑफ एक्सलन्स नेटवर्कमध्ये आता भारतातील आयआयटी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कानपूर, हैदराबाद, व्हीएनआयटी नागपूर आणि तेजपूर विद्यापीठ या 7 अग्रगण्य संस्था समाविष्ट आहेत. या उपक्रमाचा उद्देश भारतीय बाजारासाठी उपयुक्त बॅटरी आणि विद्युतीकरण तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला गती देणे हा आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मेला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीत सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्स स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन सिव्हिल लाईन्स येथील डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आलं आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय या विषयावर ही परिषद होत असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. जलसंधारणाच्या ठोस उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन व्हावं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरातील शेतकरी, जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्ते, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले आहेत. तर उद्या जलक्रांती परिषदेचं आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात 10:30 करण्यात आलं असून अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी काल पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्हा आता पूर्णतः नक्षलमुक्त झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी यमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामू, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोळियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि AK-47 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11:00 जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800-11-7800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. सीबीएसईने अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3रा भाषेचा पेपर नसेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. यावर्षी एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यानं दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतीसाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. विदर्भात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज आणि उद्या अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर इथे देखील उष्णतेच्या लाटेचा येलो इशारा देण्यात आला आहे. तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं आज विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवण्यात आलेल्या तापमानानुसार अकोला इथं 45° सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती येथे 44.8, वर्धा येथे 44.2, चंद्रपूर इथं 43.2 तर नागपूर इथं 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान काल अमरावती, वर्धा आणि अकोला हे जिल्हे देशात सर्वाधिक उष्ण ठरले. उन्हाच्या तीव्रतेवर शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर विविध उपाय योजले जात आहे. अकोला जिल्हा परिषद प्रशासनानं कडक उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिरव्या रंगाची शेड नेट लावली आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं तुमसर रोड आणि गोंदिया इथं प्रवाशांना निःशुल्क ताक वितरित केलं जात आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सामना होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. हुंडई मोटर्स आणि व्हीएनआयटी नागपूर यांच्यात हुंडई सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेसाठी सामंजस्य करार. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. आणि आज आणि उद्या अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानालयातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं

समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दूरस्थ पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही, त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रोमेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीयल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते। यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं। इंडोनेशियाच्या लिओरोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला। चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं। मात्र अंतिम फेरी चीनच्या आन जी युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला। IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे। पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या। व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे। विराट कोहलीनं 58 तर

देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमान वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

कल दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे। VD सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील। सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली। तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं। आतापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रजा आरेफ यांनी सांगितलं। होर्मुझच्या समुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे। यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं NID अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं। यावेळी ते म्हणाले,
1: NID एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान। जब NID की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो।
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली। याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं। बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे। छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे। पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊंज ॲव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं। नीट पेपर फुटी प्रकरणी CBIच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली। एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, सोमवारच्या या प्रसन्न पहाटेला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वंदन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.

आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील पाचव्या दशकातील दुसरा समास, आणि गेल्या वेळेस आपण त्यातील 40 ओव्या घेतल्या होत्या. आज उर्वरित होया. जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध. दशक पाचवा, मंत्रांचा समास दुसरा, गुरुलक्षण नाम. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. सांडुनी अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती मूर्ख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख, कामने सारिखे दुःख आणिक काहीच नाही. ईश्वरे विन जे कामना तेणीची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपडे प्राणी. होता शरीरासी अंत सामर्थ्येही निघून जात, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. म्हणवनी नीट कामता विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरू पैल पारू पाववी भवाचा. मुख्य सद्गुरूचे लक्षण आदी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. समर्थ सांगतायत की गुरुलक्षण नामाच्या या समासामध्ये भक्ताने कसे असावे याबद्दल ते सांगतायत की ज्या योगे अक्षय सुख प्राप्त होतं त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याऐवजी जे सिद्धींच्या सामर्थ्याची इच्छा करतात ते मूर्ख असतात, कारण कामनेमुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरं कुठलंही दुःख नाही. एका ईश्वराशिवाय जी कामना करावी तिच्या योगे नाना यातना भोगाव्या लागतात, अखेर ते प्राणी पतन पावतात. आणि जेव्हा शरीराचा अंत होतो ना तेव्हा सामर्थ्यही निघून जातं. अशा रीतीने कामनेच्या योगाने शेवटी भगवंत अंतरतो. म्हणून जो अत्यंत निष्काम आहे आणि आत्मानुभवामुळे भगवंताविषयी ज्या ज्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो असा सद्गुरूच भवसागराच्या पैलतीरावर घेऊन जाण्यास समर्थ असतो.

याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारी निर्मळ, स्वधर्म विषयी याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर, जेथे सारासार विचार, तेथे होये जगोद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुता जनासी, म्हणोनी नवविधा भजन, जेथे प्रतिष्ठले साधन, हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. समर्थ सांगतायत की मुख्य लक्षण हे आहे सद्गुरूचं, की ज्याच्या ठिकाणी सर्वप्रथम विमल ज्ञान पाहिजे, त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून राहणारं समाधान पाहिजे आणि त्याची स्वरूप स्थितीही कायम टिकून राहिली पाहिजे. आणि त्याचबरोबर तो अत्यंत वैराग्य संपन्न असावा, त्याची चित्तवृत्ती कुठेही गुंतलेली नसावी आणि त्याचं स्वधर्माचं आचरण देखील अत्यंत निर्मळ असावं. याखेरीज तो जिथे असेल तिथे नित्य अध्यात्माचं श्रवण, हरिकथा निरूपण आणि परमात्माचं विवरण, परमार्थाचं विवरण हे चालू असावं. जेथे याप्रमाणे सारासार सतत होत असतो विचार, तिथे अनेक लोकांचा उद्धार होतो. त्याच्यापाशी नवविधा भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येतं आणि त्या भक्तीचा त्यांना आधार मिळतो. म्हणून जिथे नवविधा भक्ती केली जाते आणि जिथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते, ते सद्गुरूंचं लक्षण आहे असं श्रोत्यांनी ओळखावं.

अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार कर्मे वीण अनाचार भ्रष्ट होती म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे म्हणून सर्वही विलसे सद्गुरुपासी तो बहुतांचे पाळन करता त्यास बहुतांची असे चिंता नाना साधने समर्था सद्गुरुपासे. समर्थ सांगतायत की जिथे नवविधा भक्ती केली जाते आणि जिथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त होते ते सद्गुरूंचं लक्षण आहे असं श्रोत्यांनी ओळखावं. आणि जिथे अंतरात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत निष्ठेने भगवत भजन चालतं तिथे अनेक भक्त लोकांना समाधान मिळतं. ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नसेल तो परमार्थ निराधार होय. स्वधर्म कर्माचं निष्ठेने आचरण केलं नाही तर अनाचार माजून लोक धर्मभ्रष्ट होतात.

म्हणून आत्मज्ञान, वैराग्य, भगवत भजन, स्वधर्म कर्माचं यथोचित आचरण आणि नित्यप्रेमानं, नित्यनेमानं साधन, तसेच हरिकथा, अध्यात्मनिरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, धर्ममर्यादायुक्त आचरण, यापैकी एक जरी उणं असेल तरी ते सर्व विपरीत दिसतं. म्हणून जिथे सद्गुरू असतील तिथे या सर्व गोष्टी निश्चितपणे आढळतात. सद्गुरू हे अनेकांचे पालनपोषण करतात, त्यांना अनेक लोकांची काळजी असते, प्रत्येकास अधिकारानुरूप देता येईल अशी अनेक साधने सद्गुरूपाशी असतात. तो बहुतांचे पालन करता, त्यास बहुतांची असे चिंता, नाना साधनी समर्था सद्गुरूपासी.

साधणे वीण परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सर्वेच भष्टे, या कारणी दुरीदृष्टे महानुभाव। आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळो तयांची महंती कोण पुसे। कर्म उपासनेचा अभाव तेथे भकातेसी जा।

मला ठावं तो कान कोंडा समुदावं, प्रपंची हासती नीच यातीचा गुरु तोही कानकोंड विचारू, ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे, ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नये घेता, अथवा प्रसाद सेविता प्रश्चित पडे. समर्थ सांगतात की जो साधनाशिवाय परमार्थाची प्रतिष्ठा मानतो तो लवकरच स्वतःही भ्रष्ट होतो. म्हणून दूरदृष्टीच्या महानुभावांनी साधनांस महत्त्व दिलं आहे. जे महंत आचार उपासना सोडतात ते अभक्त होतात असं दिसून येतं. अशांच्या महंतीला कोण विचारते? ज्या समुदायात स्वधर्म कर्माचा उपासनेचा अभाव असतो तेथे तिथे अर्थातच बहकण्यास अवसर मिळतो. त्या तिरस्कृत समुदायाला प्रपंची लोक हसतात. संतांच्या सभेत जिथे ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू आहे तिथे एखादा चोर आला तर त्याची जशी अवस्था होते तशीच अयोग्य गुरु केला त्या शिष्याची अवस्था होते. त्या ब्रह्मसभेत त्याला आपल्या गुरुचं तीर्थ घेता येत नाही, अथवा प्रसाद जरी घेतला तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं.